19 मे 2026 पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. प्रातःकालीन सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागाची धून आपण ऐकलीत. सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बसण्याची खरेदी

0: सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
1: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
7: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट्ट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 6:35 झाली आहेत. ऐकूया श्री रामचरित मानस गान.
3: रामचरित मानस का भाग 193.

0: ये आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच।
2: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533।
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 35वा श्लोक, याचा अर्थ असा, शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तू तुच्छ ठरशील, ते महारथी तू भिवून युद्धातून काढता पाय घेतलास असं मानतील. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे गीताईत म्हणतात, भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी, असूनी मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की. दुर्योधन राज्य देण्यास तयार नसल्यामुळे पांडवांसमोर धर्ममयी युद्ध हाच पर्याय उरला. पण आता ऐनवेळी भावनावश होऊन दयाळूपणाने अर्जुनांनी युद्धातून पाठ फिरवली तरी त्याच्या मनातला हा करुणाभाव, खरी प्रेमाची माया, आपुलकीची भावना वैऱ्यांच्या कधीच लक्षात येणार नाही. अर्जुन जर युद्ध नको म्हणेल तर कौरवांना अर्जुनाला हिणवण्यासाठी ही आयती संधी मिळेल. त्यामुळे एकटे कौरवच नाही तर देवता, ऋषीमुनी, इतर लोक सुद्धा अर्जुन मृत्यूला घाबरून युद्ध सोडून पळणारा पळपुटा, भ्याड, भित्रा, डरपोक, कायर असा दोष देतील आणि अर्जुनाची निंदा करतील. अर्जुनाचा नेहमी आदर करणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विराट, द्रुपद, सात्यकी, शल्य इत्यादी महारथी यांच्या दृष्टीने सुद्धा आज अर्जुन निंद होईल. अर्जुनाने स्वजनहिताचा विचार केला ही बाब हे महारथी कधीच समजणार नाहीत. उलट या महारथी लोकांच्या दृष्टीने भीतीमुळे अर्जुन युद्धातून उपरत झाला असं मानतील आणि ज्यांच्या नजरेत आजपर्यंत अर्जुन सन्माननीय श्रेष्ठ होता त्यांच्या दृष्टीने सुद्धा अर्जुन लघुतेला प्राप्त होईल. भगवान या श्लोकातून अर्जुनाला त्याचं होणारं नुकसान, त्याची होणारी हानी याबद्दल जागृत करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, तू आणि कही एक न विचारीसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना परी वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. माऊली म्हणतात, अर्जुन एक गोष्ट विचारात घेत नाहीये. अर्जुन मोठ्या हिरिरींनी लढण्यासाठी आला आणि रणांगणावर समोर आप्त इष्ट पाहून त्यांची दया येऊन मागे फिरला तरीही त्याचं असं वागणं, त्याच्या मनातली ही स्वकीयांबद्दलची मोहमाया, प्रेम, आपुलकी या दुष्ट दुर्जन कौरवांना खरी वाटेल का? कधीच शक्य नाही. अर्जुनाच्या मनाच्या या कारुण्य अवस्थेला माऊलींनी बेडकांनी नागाला गिळण्यासारखं आणि कोल्ह्यांनी सिंहाला झोंबल्यासारखं आहे अशी उपमा दिली आहे. भ्रांतीग्रस्त अर्जुन माऊलींना ढगांनी झाकोळलेल्या सूर्यासारखा आणि वणव्यांनी भडकलेल्या पर्वतासारखा दिसतोय. इथला अर्जुन हा प्रपंचात सापडलेल्या माणसांचं खरंखुरं प्रतिनिधित्व करतो. तो विचारांच्या आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडतो. मानवी जीवन हे एक रणांगण आहे. देहातली विषयग्रस्त इंद्रिय हे त्याचे शत्रू आहेत. त्यासाठी इंद्रिय निग्रह आणि संयम हवा. गीता रहस्य यात अपकीर्तीचं दुःख सांगताना लोकमान्य टिळक या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जर अर्जुन युद्ध टाळेल तर लोक त्याला भ्याड समजतील आणि त्याची निंदा करतील आणि श्रेष्ठ पुरुषासाठी अपकीर्ती हे मृत्यूपेक्षाही अधिक क्लेशदायक असते. म्हणून आदर्श जपणं आवश्यक आहे. अर्जुन

स्वतः असं मानतो की केवळ सर्वांच्या हितासाठी सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून तो युद्धापासून अपरत झाला आहे. पण जर अर्जुन युद्धामुळे पाप लागेल असं मानत असेल तर मग त्यांनी याआधी पण अशी कित्येक युद्ध केलेली आहेतच की मग त्यावेळी त्याला असं पापाचं भय का वाटलं नाही. आणि असं पापाचं भय वाटत होतं तर मग त्यांनी तेव्हाच एकांतात जाऊन बसायला हवं होतं. ते त्यांनी केलं नाही कारण क्षत्रियाचा संग्राम हाच धर्म असतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी

होतात. ते त्यांनी केलं नाही, कारण क्षत्रियाचा संग्राम हाच धर्म असतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी धर्मसंग्राम असा शब्द प्रयोग केलाय. हे ऐकताना वाचताना आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल, कारण धर्म तर सत्य, अहिंसा, शांती, बंधुभाव या गुणांचाच प्रचार करतो आणि संग्राम म्हणजे युद्ध अर्थात हिंसा. तेव्हा धर्म आणि संग्राम हे दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र कसे आले? तर इथे धर्मबुद्धी संग्राम करते, धर्मबुद्धीच लोकहिताचा विचार करते. ज्याला समाजहिताची तळमळ आहे आणि ज्याला काही नवदर्शन झालं तोच समाजाला धर्म देऊ इच्छितो. श्री गोपाळ गणेश आगरकर तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं की मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे, तरच समाजहित साधेल. त्यांच्या मनाने ठाम निर्णय घेतला आणि समाजाची पर्वा न करता न घाबरता तसं आचरण केलं सुद्धा. याला म्हणतात धर्म. नव्या समाजहिताच्या विचारांना म्हणायचं धर्म. नवा धर्म म्हणजे नवे विचार समाज चटकन स्वीकारत नाही, आणि अशा समाजाला नवा धर्म देणाऱ्यांचे समाजातल्या जुन्या विचाराचे लोक नेहमीच हाल करतात, निंदा करतात, त्रास देतात. अशा समाज सुधारकांना समाज छळतो. संग्राम हा काही शस्त्रांनीच होतो असं नाही. हे जरी खरं असलं तरीही काही वेळा सशस्त्र धर्मसंग्रामही करणं भाग पडतं. आणि मग संग्राम वा हिंसा म्हटली की ते पाप असा ठोकळेबाज विचार करता येत नाही. हा विचार अधिक स्पष्ट करून पाहताना असं लक्षात येतं की विपरीत, अहितकारी, अन्यायी असे विचार संघटितपणे आणि समर्थपणे उभे राहतात. जसं की दुर्योधन आणि त्याला सहाय्य करणारे कर्ण इत्यादी, आणि अशा दुर्योधनाच्या स्वार्थापोटी ते विचार लादले जातात. यामुळे समाज आणि संस्कृती बुडते आणि हाच त्यांचा हेतू असतो. अशा वेळी तितक्याच प्रखरतेने सशस्त्र प्रतिकार करणं अपरिहार्य असतं. अहिंसा सुद्धा भयानक हिंसक होऊन बसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. संतांनी म्हणूनच धर्मपालन करावं असं वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे शांतपणे अत्याचारापुढे आपला बळी द्यावा असा त्याचा अर्थ नाही. महत्वाचं असं आहे की समाजात सज्जन, संत आणि श्रेष्ठ जीवनमूल्य जगलीच पाहिजे, आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा हा मानव समाजही जगला पाहिजे. म्हणून भयानक तत्वज्ञान ज्यावेळी संघटित, समर्थ आणि प्रेरित होऊन थैमान घालण्यासाठी आक्रमक बनतं, त्यावेळी त्याला तितकाच प्रखर विरोध करता आला नाही तर संस्कृतीच्या संस्कृती लयास जातील. म्हणून सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करणं हेच मानवाच्या हितासाठी आधारलेल्या धर्मसंग्रामाचं उद्दिष्ट आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक दडपण यावर प्रकाश टाकतो, व्यावहारिक जगाचा आरसा दाखवतो. आजच्या जगात आपण काय विचार करतो यापेक्षा लोक काय म्हणतील याला महत्व आलंय. क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता कमावण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण गमवण्यासाठी एक चुकीचा निर्णय घेतला जाणारा तो क्षण पुरेसा आहे. तुम्ही समाजासाठी खूप काही केलं असेल, त्याग केला असेल, कष्ट केले असतील, पण एखाद्या क्षणी तुम्ही अगदी उदात्त हेतूनी का होईना माघार घेतलीत तर तुमची थट्टा होईल, विश्वासार्हता धुळीला मिळेल, तुमची लायकी काढली जाईल. म्हणूनच एखादं कर्तव्य पार पाडताना न डगमगणं हेच योग्य.

ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .पुणे @gmail.com या

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: कार्यक्रम भूले बिसरे गीत लेकर हम बस थोड़ी ही देर में हाजिर होंगे.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. 7:10 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
1: गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा,

0: नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

0: भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBI मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBI संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ST महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ST महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सोला बरत की भाई उमरिया.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र ऐकू शकता। सकाळचे 7:30 वाजता आहेत।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, मला खात्री आहे आत्ताचं गाणं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा देवानंद आणि गीताबाली नक्की आले असतील ना. 1951 मध्ये गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या बाजी या चित्रपटातलं हे गाणं. मंडळी, बाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला. आवारा या चित्रपटानंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बाजी होता. असं म्हणतात की बाजी हा देशातला पहिला क्राईम नॉयर होता, ज्याने बॉम्बे नॉयर नावाचा एक नवीन प्रकार सुरू केला. 1946 गिल्डा या चित्रपटावरून बाजी या फिल्मची कथा प्रेरित होती. हा एक क्राईम थ्रिलर होता, ज्याला संगीत दिलं होतं SD बर्मन यांनी. या चित्रपटाला 50 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड नॉयर चित्रपट म्हणून फिल्मफेअरमध्ये गौरवण्यात आलं होतं. या चित्रपटाची अजून एक माहिती नसलेली गोष्ट तुम्हाला सांगते हं. असं म्हणतात की त्या काळी देवानंद आणि गुरुदत्त यांचा संघर्षाचा काळ म्हणजेच स्ट्रगलिंग पिरियड चालू होता. तेव्हा देवानंद आणि गुरुदत्त यांच्यामध्ये असा करार झाला होता की जो कोणी पहिला चित्रपट बनवेल तो दुसऱ्याला काम देईल. आणि जेव्हा देवानंदचं नवकेतन प्रोडक्शन सुरू झालं तेव्हा त्यांनी त्यांचं वचन पाळलं आणि गुरुदत्त यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी बोलवलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाजी या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटापूर्वी विनोदी कलाकार जॉनी वॉकर हा एक बस कंडक्टर होता, पण त्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन गुरुदत्तनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये आणलं आणि बाजीच्या सेटवर त्यांचं नाव ठेवलं जॉनी वॉकर. खरं तर हा सगळा चित्रपट कॅबरे डान्सर, क्लब, जुगार अशा वातावरणाचा होता, पण तरी सुद्धा कडक दारूबंदीच्या कायद्यामुळे क्लबच्या दृश्यांमध्ये दारू दाखवता येत नव्हती. म्हणून कॅबरे डान्स बघताना तिथे बसलेले ग्राहक चक्क चहा किंवा कोल्ड्रिंक्स पिताना दाखवलेले आहेत, बरं का. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदा देवानंद यांनी त्यांची सिग्नेचर रॅपिड फायर डायलॉग डिलिव्हरी शैली सादर केली होती. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात बाजी या चित्रपटातलं शमशाद बेगम यांच्या स्वरातलं SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार साहिर लुधियानवी यांचं हे गीत.
4: शर्माय काहे घबराय काहे सुन मेरे राजा ओ राजा आजा आजा आजा. शर्माय काहे घबराय काहे सुन मेरे राजा ओ राजा

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
3: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
2: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
4: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:40 झाली आहेत. ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल द्वारा प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
6: होऊ दे ना पूर्ण
7: आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
8: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात

0: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
1: नमस्कार.
0: आपल्या एका मैत्रिणीचा आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे व्हॉट्सअपवरती. त्यांनी विचारलंय की माझं एकदा IVF झालंय आणि ते फेल झालेलं आहे, मग अशा वेळेला पुन्हा IVF करायचं का, आणि जर ते केलं तर ते सक्सेस होईल का?
1: अशा वेळेला ते फेल का झालं याच्या मागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जरूर भेटावं. भेटताना सगळी फाईल आधीची घेऊन जावी आणि त्या पूर्ण फाईलचा स्टडी करून नेमकं काय आता इथून पुढे करायला पाहिजे आहे याविषयी केस स्टडी केला पाहिजे. आणि IVF ही अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अनेक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. आलेल्या प्रत्येक पेशंटला प्रत्येकच ट्रीटमेंट केली जाते, जसं PRP असतं, GCSF असतं, असं जरुरी नाही आहे. पण एकदा जर काही कारणाने IVF फेल झालं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर सक्सेसफुल झालं नाहीये, तर पुढल्या वेळेला काही गोष्टींची वाढ करावी लागते आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी टेलरमेड असतं. आधीचे सगळ्या फाईल घेऊन जेव्हा डॉक्टरांना भेटतात तेव्हा त्यातनं निश्चित मार्ग काढता येतो.
0: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, याबद्दलच एखादं उदाहरण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकाल का?
1: हो, नक्कीच. मागे माझ्याकडे एक पेशंट आली होती जिची पहिली IVF सायकल फेल झाली होती. पेशंटचं वय साधारण 37 वर्ष होतं. सो ह्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो आणि त्या केसविषयी स्टडी केला आणि अजून आपल्याला काय करता येऊ शकेल सक्सेससाठी. आणि ह्याची सुरुवात ही फक्त गोळ्या औषधांनी नसते, ह्याची सुरुवात नवरा आणि बायको दोघांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पासून असते. त्यांना बेसिकली जी भीती बसली असते पहिली फेल झाल्यामुळे ती घालवण्यापासून सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी औषधांमध्ये बदल किंवा काही ऍडिशन आणि पेशंट आणि तिच्या नवऱ्याच्या साईडनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करायची गरज आहे का, गोळ्यांच्या नियमिततेविषयी अजून काटेकोरपणा पाळायची गरज आहे का, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जे पुढले दिवस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे का, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि आता 2 आठवड्यापूर्वीच 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि बाळ आणि आई दोघही सुखरूप आहेत.
0: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य आहे, पण अर्थातच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ यांची तुम्ही मदत घेऊ शकता. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 होत आहेत.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: सुषमा श्रेष्ठ आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. 7:50 झाली आहेत. टोन प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले.

0: मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका हिरा आहे सर्वांसाठी. PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार
0: मोडक साहेब. ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
1: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिकमध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनममध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची

0: किंवा तो कुठेतरी इलॅस्टिक मध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनम मध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग जर 24 कॅरेटची किंमत 120,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला, तर तो डी कलरचा चांगल्या कटचा चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच, पण तो कुठेतरी GH कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट, तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये मढवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्याबरोबर वापरलेले गेलेले जे धातू आहेत प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल तर ते किती वजनाचे वापरले गेलेत. आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो मेकिंग चार्ज. साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काही मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात. त्यामुळे किंमत 3 गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट, कलर, क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना 3 गोष्टी असतात, हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: आवडेल तेच खरं आहे. जर आपल्याला एखादी कंपनी आवडत असेल किंवा एखादा फंड आवडत असेल तर आपण फक्त तीच कंपनी किंवा त्या फंडाबद्दलचीच माहिती वाचतो आणि त्याच्या नकारात्मक गोष्टीकडे कायम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या निर्णयाच्या विरोधात जाणारी सत्य परिस्थिती पडताळून बघत नाही. कंपनी अडचणीत असताना देखील आपण गुंतवणूक चालू ठेवतो ज्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतो. उदाहरण, सो आपण जेव्हा म्हणतो ना की आपलं मूल आहे ओके आणि त्याचं कंपॅरिझन इतर मुलांशी करू नये आणि आपलंच मूल कसं चांगलं आहे आणि ते सगळं योग्य पद्धतीने कसं करतंय, जरी ते चुकत असलं तरीही त्याच्या चुकांवर आपण पांघरून घालतो आणि तो गोल्डन कसा आहे ओके सगळं छान कसं करतोय असं फक्त पॉझिटिव्ह बाजू या बघत राहतो. याचा परिणाम काय होतो, भविष्यात ते मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला त्याच्या चुका ह्या कधीच कळलेल्या नसतात, त्याच्या चुकांवर कायम पांघरून घातलेलं गेलेलं असतं आणि मग भविष्यात जेव्हा त्याच्या हातून चूक घडते तेव्हा त्याला ती चूक सुधारण्याची गरज देखील वाटत नाही आणि तो ती चूक आहे असंही मानत नाही, कारण त्याने आयुष्यात ते बघितलेलंच नाही किंवा त्याला कोणी समजूनच सांगितलेलं नाही. हेच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे आपल्याला जे पटेल किंवा आवडेल तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवायची, ती खरंच आपल्या पोर्टफोलिओला गरजेची आहे का, आपल्या गोल्ससाठी गरजेची आहे का, याचा कुठेही सारासार विचार न करता किंवा त्याची पडताळणी न मांडता कोणीतरी करतंय आणि आपल्यालाही ते केल्याने आनंद मिळतो आपल्याला ते पटतंय म्हणून आपण करत राहणं इज दी कन्फर्मेशन बायस. कृपया असा विचार न करता योग्य सकारात्मक गोष्टींकडे बघा, सल्ला घ्या आणि आपल्याला जे पटेल ते करायचं डेफिनेटली आहे, पण ते कोणाच्या तरी सल्ल्याने, कारण आपण कायमच बरोबर असतो असं नाही. नाण्याला दोन्ही बाजू असतात जेव्हा रॅशनल इन्व्हेस्टमेंटचा आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो तेव्हा.
1: या गोल्डन सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेओ, पुन्हा भेटूया, धन्यवाद, बाय बाय, गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत होता पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:15 झाली आहेत. काही क्षणातच ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. नॉर्वेचे युवराज हाकोन आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोर यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या व्यापार आणि आर्थिक सहकार्य करारानुसार 10,000 कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आणि भारतात 10,00,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं मोदी म्हणाले. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थविभागानं काल याबाबत एक आदेश जारी केला. 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रामार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1 पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यासारख्या तेल

0: विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या LPG सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून यावर्षी 1 एप्रिलपासून राज्यात 94,220 नवीन पाईप गॅस जोडण्या देण्यात आल्याचंही तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी 172 कोटी रुपयांच्या तर संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी 41 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करीत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही भूपाळी.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे
4: संपर्क 0202-24-35-15-35

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: प्रभावती दीक्षित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलीत गोसावी नंदन यांची ही देवी स्तुती.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका.
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
2: संपर्क 0204235535.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
0: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना कैलासनाथ जयस्वाल यांच्या स्वरात.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे बसता कुठे बांधला?
3: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
2: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
3: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
3: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
5: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि

0: प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
1: संपर्क 0202-24-35-15-35।
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला। अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला। अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा। रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात आपण ऐकत होता अनंत पाटील यांची गीतरचना. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग गायला होता कालिंदी केसकर आणि सहकाऱ्यांनी. आणि याबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 वाजले आहेत.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055. 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात
3: प्लॅनेट फर्निचर देवाची उरुळी पुणे
4: संपर्क 9689911240
3: 9689911240
5: मॅथ्सची भीती वाटते पाढे पाठतोत नाहीत
3: मग आता ही भीती घालवूया
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात
3: ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 8888 5600 11
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999 1827
7: श्रोते हो कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते आपण पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे प्राण्यांप्रती दया माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येक समाज

समाजाची जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. प्राण्यांप्रती अशी संवेदनशीलता जपली आहे गदिमांनी त्यांच्या गाण्यातून. खरंच आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण आपली काळजी घेतो तशीच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्यायला हवी. आज या कार्यक्रमात काही पाळीव प्राण्यांविषयीची गाणी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटेरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88-88-94-22-22.
7: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे

क्रिश्चन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: संधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पाळीव प्राणी हे आपल्या घरातले सदस्य असतात, त्यांची आपण निगा राखतो आणि जर त्यावर आपला व्यवसाय अवलंबून असेल तर मात्र त्याला जीवापाड जपलं जातं. आता टांगे कालबाह्य झाले आहेत खरं, पण एकेकाळी टांगेवाल्यांसाठी त्यांचे हे घोडेच त्यांच्या चरितार्थाचं साधन होते.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

शेखर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचर?

0: फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
0: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
1: संपर्क 9689911240.
0: 9689911240.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: गोमाता आपल्याला वंदनीय आहे. तिचं दूध

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: गोमाता आपल्याला वंदनीय आहे. तिचं दूध पिऊनच आपण मोठे होतो. आता जरी ट्रॅक्टर आले असले तरी पूर्वी घराघरात आणि गोठ्यात गाई बैल असत. बैलांची जोडी, राजा सर्जा, मालकाची किती लाडकी असते नाही. त्यांच्या कष्टातून पिकवलेलं धान्य आपण खातो म्हणून आपणही त्यांच्याप्रती कृतज्ञ असलं पाहिजे.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 8:58 होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातम्या काही क्षणातच।
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अर्थात म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमध्ये आतापर्यंत 78,976 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 55,244 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला सहभाग निश्चित केला आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 28 मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ नांदेड इथं काल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आलं। विविध मागण्यांचं निवेदन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। लातूरमध्येही शिवसेना शिंदे गटानं या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शिकवणी वर्गाच्या परिसरात आंदोलन केलं। मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीकडून 1,00,000 पाठ्यपुस्तकांची पहिली खेप सोलापूरमध्ये पोहोचली आहे। एकूण 326 शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेनं उद्या 20 मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे। गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही अंतिम 4 मध्ये आहेत। आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे। अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा काल उष्माघातामुळे मृत्यू झाला। तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। अकोला इथं काल राज्यात सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: तेव्हा श्रोते हो, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता जपूया आणि हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया. गदिमांच्या आजच्या गाण्यांमध्ये आपण काही पाळीव प्राण्यांबद्दलची गाणी ऐकली. आता या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: Crescent.
1: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited.
0: Crescent.
2: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मराठीत नवकाव्याची सुरुवात बासी मर्ढेकर आणि पुशी रेगे यांच्यापासून झाली असं म्हणतात. आजच्या कार्यक्रमात पुरुषोत्तम शिवराम तथा पुशी रेगे यांच्या लेखणीचा परामर्श आपण घेणार आहोत. त्यांचं लेखन विपुल असलं तरी त्यांच्या कवितांची गाणी नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या लेखनाच्या अनुषंगाने इतर गाणीही आपण ऐकणार आहोत. पुशी रेगे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी लंडनमध्ये जाऊन अर्थशास्त्राचं उच्च शिक्षण घेतलं होतं. प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. साहित्य आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांची रेषा ही कविता आता ऐकूया. रेषा मिळत्या उलगडत्या, अधिक अधिक उमजवत्या, उमजत्या, अवखळ सांखळत्या, मोकळ्या, हलके हिंदोळत्या, लवचिक गिरकीत घनसयत घोळवित्या, भरलेपण भरहर्षे भोगवित्या.

रेषा, रेषातून तू लवित किरण उभे, मनवित छाया गहिऱ्या अवघडल्या, रेषा. पुशिरेगे कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत होते. त्यांच्या लेखणीचा परामर्श आपण घेणारच आहोत. ते 1969 सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. मनातल्या सूक्ष्म भावना, प्रेम, नातेसंबंध, अध्यात्म, आपलं अस्तित्व यावरचं चिंतन त्यांच्या कवितेमधून दिसतं. आधुनिक विचार, स्त्री पुरुष नात्याचं सखोल चित्रण, लालित्यपूर्ण भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. 1925 सुमाराला अगदी लहान वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. त्यांची काव्यसंपदा खूप मोठी आहे. साधना, फुलोरा, हिमसेक, दोला, गंधरेखा, पुष्कळा, दुसरा पक्षी, प्रियाळ आणि अनिह असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. रेग्यांच्या निवडक कवितांचा संग्रह सुहृदगाथा या नावानं प्रकाशित झाला आहे. प्रेम, शृंगार हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव आहे. त्यांच्या कविता काहीशा बोल्डही आहेत, काळाच्या पुढच्या आहेत, सौंदर्यपूर्ण आहेत आणि आपल्याला मोहवून टाकणाऱ्या आहेत. त्यांची श्वास कविता आता ऐकूया. उमाठ्याच्या खांद्यांचे देवधर चापे पण तिचे होते. तिला हवा होता साळुंकी वाऱ्याचा लाज भिवू शेला आणि पुन्हा अडवणाऱ्या खोडीच्या पावसाची धनंतर बरसात. म्हणून मी केव्हाच दिले आहेत माझे श्वास उच्छ्वास वाऱ्याला.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0670-29-100.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
0: 88-88-56-00-11.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: पुशी रेग्यांच्या कवितेमध्ये निसर्ग आणि मानवाचं अद्वैत आपल्याला जपलेलं दिसतं. त्यांची त्रिधा राधा नावाची कविता आहे. निसर्गातल्या 3 जोड्या जणू त्यांना राधाकृष्णच वाटताहेत. आकाश निळे तो हरी अन एक चांदणी राधा, बावरी युगयुगाची मन बाधा. विस्तीर्ण भुई गोविंद अन क्षेत्र साळीचे राधा, स्वच्छंद युगानुयुगीची प्रियंवदा. जलबाधिनी निश्चल कृष्ण वन झुकले काठी राधा, विप्रश्न युगानुयुगींची चिरतंद्रा. किती सुंदर रूपक आहे नाही.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:15 वाजले आहेत.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल.

0: प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
1: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
4: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
8: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत पुशी रेग्यांच्या लेखणीबद्दल. जे मज फुलांच्या कोशातून पाझरले, निळ्या राघवी दवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले, ते त्याहूनही आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या डोळ्यांमध्ये, डोळ्यांपाशी झनन झांजर मी पाहिले. पाहिले पाहिले न पाहिले, अशी त्यांची मनस्वी कविता. मोराचं रूपक तर त्यांनी अनेक ठिकाणी वापरलं आहे. कवितांप्रमाणेच त्यांच्या कादंबऱ्याही विलक्षणच. मोर हवा तर मोर व्हायचं, जे जे हवं ते आपणच व्हायचं, सावित्री कादंबरीतलं हे रूपक. नायिकेनं परदेशातून लिहिलेल्या पत्रातून ही कादंबरी उलगडते. भावनांची उत्कटता, गुंतागुंत यांचं सुंदर चित्रण यात आहे. मातृका कादंबरीत प्रेम, आधार आणि भावनिकता यांचा सखोल वेध आहे, तर रेणू कादंबरीत स्त्रीच्या सर्जनाचं, मातृसत्ताक पद्धतीचं वर्णन आहे. अवलोकिता कादंबरीत ते म्हणतात, एक दिवस दुसऱ्या दिवसासारखाच असतो म्हणून तो वेगळा ठेवण्याचा खाटाटोप आपण करत असतो. त्यांची पुष्कळा ही कविता ऐका. बघताना किती डोळे पुष्कळ तुझे, देताना पुष्कळ ओठ, बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ, पुष्कळाच तू पुष्पकळावंती, पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी, अशी ही पुष्कळा. त्यांची प्रतिभा पुष्कळा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: पुशी रेग्यांनी मानवी मनाचा अगदी तळापर्यंत शोध घेतला. मानवी भावभावनांचं अतिशय सुंदर चित्रण त्यांच्या सगळ्याच लेखणीतून दिसतं. त्यांनी सामाजिक जाणीवांची कुठलीच कविता किंवा कादंबरी लिहिली नाही, पण मानवी मनाचा मात्र शोध घेत राहिले. कारण ते स्वभावाने शांत होते, रसिक मनाचे होते, सौंदर्यदृष्टी असलेले होते. छंद त्रैमासिकाचं ते संपादनही करत. संगीताची त्यांना आवड होती. मानवी जीवनाचा शोध घेणारे संवेदनशील असे ते साहित्यिक होते. भावकविता आणि आधुनिकता यांचा संगम त्यांच्या लेखनात आपल्याला दिसतो. त्यांचं हे साहित्य आजही अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांसाठी प्रेरणादायी आहे. 1977 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या कवितांमधून, त्यांच्या कादंबरीतून आणि आपल्या मनातून ते आजही जिवंत आहेत.

0: आता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणे आय केअर. मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आता ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या मानापमान नाटकाची नांदी समूह स्वरात.

पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या

धाडीला राम तिने कावनी या नाटकातली राजा बढे यांची ही पदरचना गायली होती आशा खाडीलकर यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोविंद बल्लाळ देवल यांच्या संशय कल्लोळ नाटकातलं पद. स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाडले.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज

संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या द्रौपदी नाटकातलं पद हे गायलं होतं निर्मला गोगटे यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कमी वेळात जास्त नफा
3: बस एका क्लिक वर कमाले हसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850818126.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
1: हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद आम्ही निवडलं आहे रामदास कामत यांच्या स्वरातलं हे पद शांता शेळके यांचं।

0: हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद गायलं होतं रामदास कामत यांनी. या पदाबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: मैत्रिणींनो आज सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमात आवर्जून फोन करा.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:58 होत आहेत. काही क्षणातच जाणून घेऊया ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.

0: विविध भारती पुणे ठळक बातम्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर जाणार असून आज ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन भेटीनंतर आठवडाभरातच पुतीन चीन दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आणि चीन या दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य तसंच महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर पुतीन आणि जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगड दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते आज बस्तरच्या विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या हस्ते काल बस्तर जिल्ह्यातील नेतानार गावातील एका सार्वजनिक सेवा केंद्राचं उद्घाटन झालं. संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक स्थायी समितीनं राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA मधील सुरू असलेल्या सुधारणांचा तसंच NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी 21 मे रोजी NTAचे प्रमुख प्रदीप कुमार जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. ही बैठक पेपर लीक आणि NTAतील सुधारणा या मुद्द्यांवर केंद्रित असेल. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरी जवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची भेट घेत त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे तर अंदमान निकोबार बेटे, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 10:01 आणि 3 सेकंद झाली आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
8: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचा ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
9: नमस्कार.
8: बिंग एन ऑर्थोपेडिक सर्जन, तुम्ही आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दल तुमच्याकडे आलेल्या पेशंट्स बद्दल आपण बघतोय सर या कार्यक्रमात. आजचे जे पेशंट आहेत यांचं वय होतं 42 वर्ष, बँकर आहेत, त्यांना डायबेटिक हिस्ट्री होती आणि 6 महिन्यांपासून शोल्डर पेन होता त्यांना. त्यासाठी त्यांनी गोळ्या औषधं, इंजेक्शन सुद्धा घेतली होती पण फरक पडला नाही असं त्यांच्या हिस्ट्रीमध्ये आहे. काय केस होती यांची आणि आता ते कसे आहेत?
9: हा पेशंट आम्ही नुकताच ट्रीट केला.
8: बर,
9: आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकर असल्यामुळे मार्च एंडचं बरंचसं प्रेशर असतं. त्या पेशंटला वेदना इतक्या होत होत्या की त्यांचं कामावर कॉन्सन्ट्रेशन उडालं होतं. तपासणीमधनं असं आढळून आलं की त्यांना फ्रोझन शोल्डरची लक्षणं आहेत. MRI वर पण तेच फीचर्स होते आणि त्यांनी सगळे प्रयत्न केले होते, म्हणजे गोळ्या औषधं घेतली होती, शोल्डरमध्ये इंजेक्शन घेतलं होतं, फिजिओथेरपीचे प्रयत्न केले होते पण रिस्पॉन्स कशालाच येत नव्हता. मग अशा वेळेस आम्ही त्यांना सल्ला दिला की तुम्ही जर दुर्बिणीतनं आर्थ्रोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज नावाची शस्त्रक्रिया केली तर त्याच्यामुळे तुम्हाला पटकन आपण बरं करू शकतो. फ्रोझन शोल्डरची नैसर्गिक जो कालावधी आहे बरा होण्याचा तो खूप मोठा असतो, कधी कधी 1 ते 2 वर्ष देखील लागू शकतात. कुठलाही पेशंट एवढ्या वेदना सहन नाही करू शकत. ह्या पेशंटनी सहमती दिली, मग आम्ही त्यांचं आर्थोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज केलं. दुसऱ्या दिवशी पेशंट अगदी वेदना मुक्त होता, हसत खेळत घरी गेला. त्याची

0: हालचाल देखील वाढलेली होती आणि मग आम्ही त्याला फिजिओथेरपी करायला सांगितलं.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय फ्रोझन शोल्डरची जी केस ही तुमच्याकडे आली होती, आजकाल बऱ्याच जणांना हाही प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी आहे?
0: नाही, रोबोटिक नाही, याला आर्थोस्कोपिक सर्जरी असते. आता फ्रोझन शोल्डर मध्ये आम्ही काय करतो सर्जरीच्या दरम्यान, की जॉईंट मध्ये फ्लुइड सोडलं जातं ज्याच्यामुळे सांधा असा फुग्यात जसं पाणी भरल्यावर फुगा फुगतो, तर त्याच्यामुळे वॉशआउट इफेक्ट देखील येतो, डिस्टेन्शन इफेक्ट येतो, आणि ती सांध्याची जाळी जी सुजलेली असते, आकसलेली असते, तिला विशेष हात तेराच्या सहाय्याने रिलीज केलं जातं, म्हणजे मोकळी केली जाते. आणि ऑपरेशनच्या आधी पेशंटचा व्हिडिओ काढला जातो, ऑपरेशनच्या नंतर व्हिडिओ काढला जातो, त्याच्यामध्ये पेशंटला कल्पना येते की बाबा रिलीज केल्यानंतर तुझा हात किती मोकळा झाला. आणि हे जे वॉशआउट इफेक्ट आहे जे रिलीज केलंचं आहे, त्याच्यामुळे वेदना जातात पेशंटच्या. पण अशा पेशंटला जे टेबला और गेन्स झालेले असतात ते मेंटेन करायला त्याला नंतर फिजिओथेरपी करणं गरजेचं असतं. पण पेन गेल्यामुळे हे पेशंट हाशी खुशी व्यायाम करतात आणि बाय 4 to 6 weeks त्यांची रिकव्हरी पूर्ण झालेली असते.
1: अच्छा, पुन्हा या पेशंटच्या बाबतीत घ्यायची केअर काय असते, म्हणजे जड उचलायचं नाही किंवा तत्सम?
0: जड उचलायचं नाही, आमचे सल्ले पाळले पाहिजेत, व्यायाम झाला पाहिजे, शुगरचा प्रॉब्लेम असलेल्या पेशंटनी त्याची शुगर देखील मेंटेन केली पाहिजे, ऍक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजे, उदाहरणार्थ व्यायाम झाला पाहिजे, आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर हे पेशंट बरे होतात आणि सहसा त्यांना रिकरन्स होत नाही, परत होत नाही.
1: सो डॉक्टर, ऍज यू सेड की फॉलोअप सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पेशंटनी ज्यांची अशी शस्त्रक्रिया झाली आहे त्या सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हरकत नाही. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं या वर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टंट

0: संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. श्रोते हो, हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की 33 SIP चे हप्ते, ही संकल्पनाच इतकी गोड आहे की खरंच म्हणजे या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधनं सुद्धा खूप काहीतरी मोठं आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अमाऊंट छोटी असली तरी सुद्धा किंवा एक रकमी गुंतवली तरी सुद्धा. अजून काय सांगाल तुम्ही?
1: सो बेसिकली कसं आहे मॅडम की आपल्याला म्हणजे दान दिल्याने कमी होत नाही आणि अधिक मासातलं दान हे अधिक आहे, म्हणजे त्याचं पुण्य अधिक लाभत असं आपण म्हणतो. किंवा त्यात अशी ही संकल्पना आहे की ज्या नवरा बायकोला, म्हणजे मेबी तो जावई मुलगी असेल किंवा बादशाह आणि त्याची बायको असेल, तर ही हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि यांना दिलेलं दान हे कधीच कमी होत नाही, आपल्याला कधी कमी पडणार नाही दिल्याने. ओके, हा विचार जेव्हा मनात आहे तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंटची जोड, कारण तो बादशाहची किंवा ते जावई आणि मुलगी यांना भविष्यात मोठा पैसा लागणार आहे. यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, मुलांची उच्च शिक्षण आहे, त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे लागणार आहेत. आणि मग त्याला जर थोडासा हातभार ह्या वाणातून लागला तर ते वाण आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि जेव्हा ते स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कायम सुरू राहील, कारण ते पुण्य ज्या जोडीने दिलंय त्याला लाभणार आहे, ज्या जोडीला मिळालंय त्यांना आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि एकंदरीतच हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कंटिन्यू होईल आणि मग त्याचं महत्व हे कायम अधोरेखित राहील. म्हणून वाण, अधिक मास आणि इन्व्हेस्टमेंट याची सांगड ही अत्यंत महत्वाची आहे.
0: वा, खूप छान विषय आज आपण इथे चर्चा केलेला आहे. आणि श्रोते हो, म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला, जावयाला, भाच्याला किंवा सुनेला अशा पद्धतीचं वाण द्यायचं असेल, दान द्यायचं असेल, तर छोट्या छोट्या रकमेच्या SIP तुम्ही सुरू करू शकता. एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता, कारण हीच इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा अशा SIP साठी, एक रकमी गुंतवणुकीसाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटू.

0: Anfield registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार

0: त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आजचा विषय आहे मुलांची शारीरिक वाढ आणि या शारीरिक वाढीमध्ये सुद्धा उंची या विषयावर पालकांचं खूप लक्ष असतं. तर डॉक्टर, सर्वात प्रथम मला सांगा की उंची कमी जास्त असण्याची नेमकी कारणं काय आणि उंची म्हणजे नेमकं काय?
1: कसं आहे, उंची वाढणे ही जी गोष्ट आहे, ही जी प्रक्रिया, ह्याबद्दल सामान्य माणसांना, पालकांना खूप प्रकारच्या शंका असतात. म्हणजे एकाची उंची कमी का, एकाची जास्त का, येतपासून मुलींची उंची पायीनंतर वाढतच नाही असा एक प्रकारचा गैरसमज असतो. पण तशी गोष्ट नाहीये. नक्की उंची वाढते म्हणजे काय होतं, याच्यामध्ये ही एक प्रकारची प्रक्रिया असते. मुलांच्या हाडांची वाढ लहानपणी झालेली नसते, दोन हाडांच्या मध्ये पोकळी असते. जसजशी मुलांची वाढ होते तशी तशी पोकळी पण वाढत जाते आणि मुलांची उंची वाढायला मदत होत असते. ऑसिफिकेशन प्रोसेस नावाची एक प्रक्रिया असते, म्हणजे हाडं एकमेकांना जुळणं. ही जी प्रोसेस आहे ते वयाच्या 18 वर्षानंतर सुरू होत असते. त्याच्यामुळे जनरली उंची वाढणं ही जी प्रक्रिया आहे ती 18 वर्षांच्या आत होत असते. मुलींची उंची जनरली 13 ते 15 या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात वाढते, तर मुलांची उंची 15, 16, 17 या वर्षांमध्ये जास्त प्रमाणात वाढत असते. मग 18 वर्षानंतर उंची वाढू शकत नाही का? तर तसं अजिबात नाहीये. 18 वर्षानंतर ही प्रोसेस सुरू होते. जनरली 2 ते 3 वर्षांमध्ये 20 ते 21 वर्षांपर्यंत ही प्रक्रिया चालू असते आणि 80% जणांमध्ये, मुला मुलींमध्ये, ही प्रक्रिया 21 वर्षांपर्यंत पूर्ण होते. पण 20% मुलं मुली असे असतात की ज्यांची ही प्रक्रिया 25 वर्षांपर्यंत चालू राहत असते. त्यामुळे 10 ते 20% मुला मुलींमध्ये 25 वर्षांपर्यंत सुद्धा उंची वाढत असते. जनरली उंची वाढणे म्हणजे हाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असेल, तुमच्या धातूंची वाढ चांगल्या पद्धतीने होत असतील, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू चांगले वाढले की स्वाभाविक अस्थिंची वाढ पण चांगली होते, उंची चांगल्या पद्धतीने वाढत असते. मुलांचा आहार चांगला आहे, मुलं खेळतात व्यवस्थित, ह्या जर गोष्टी व्यवस्थित असतील तर उंची वाढायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे सहजासहजी उंची वाढायला मदत होत असते. परंतु बऱ्याच वेळेला काही आजार मुलांना असतात, बऱ्याच वेळेला कॅल्शियम डिफिशियन्सी असते, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असते, आहार चांगल्या पद्धतीने घेतला जात नाही, त्याचा परिणाम म्हणून धातूंची वाढ व्यवस्थित न होणं, अस्थिंची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे उंची कमी राहते अशी गोष्ट सुद्धा होत असते. बऱ्याच वेळेला आई वडिलांची उंची कमी असते, हेरिडेटरी फॅक्टर त्यात असतोच, पण आई वडिलांची उंची कमी आहे त्यामुळे मुलांची उंची कमी राहते असं बिलकुल नाहीये. आई वडिलांची उंची लहान आहे पण मुलं उंच आहेत असं कितीतरी वेळा आपल्याला दिसून येतं. जर मुलांमध्ये कोणतेही त्रास नसतील, ते निरोगी असतील, त्यांचा आहार चांगल्या पद्धतीचा असेल, खेळणं चांगलं असेल, तर उंची वाढायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्हाला पचनाशी संबंधित आजार आहेत, तुमचा आहार हा व्यवस्थित नाहीये, तुमचा खेळ अजिबात होत नाहीये, तुम्हाला थायरॉइड सारखे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळेला सूक्ष्म पचन व्यवस्थित नसतं, त्याच्यामुळे धातूंमध्ये कन्वर्ट होण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाही. थायरॉइड असलेल्या मुलींमध्ये जनरली हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात दिसतो. मुलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण कमी असतं पण मुलींमध्ये जास्त असतं. आणि थायरॉइड हे एक प्रकारचं हार्मोन आहे आणि त्याच्यामुळे त्याची जर डिफिशियन्सी असेल तर उंची वाढत नाही. पिट्युटरी ग्लँड मध्ये जे ग्रोथ हार्मोन म्हणून सिक्रेट होत असतं, पण जर हे ग्रोथ हार्मोनचं प्रमाण कमी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा उंची वाढत नाही. म्हणजे जनरली डॉर्फिझम नावाचा जो आजार असतो, म्हणजे आपल्याला जनरली असे 2-2, 3-3 फूट असलेलीच मुलं मुली दिसतात, त्यांचा 18-20 वर्ष होऊन गेले तरी उंची तेवढीच राहते. तर यांच्यात ग्रोथ हार्मोनची डिफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात असते. सो उंची वाढणे ही जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या, तुमचा आहार कसा आहे, मुलांचा खेळ कशा पद्धतीने आहे, इतर कोणते आजार तर नाहीत ना, सर ह्या गोष्टी व्यवस्थित असेल तर उंची वाढायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. जर असे प्रॉब्लेम्स असतील तर उंची मुलांचे खुंटते किंवा पाहिजे तशी व्यवस्थित वाढत नाही.
0: बरोबर आहे. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता तुम्ही उंची वाढण्याची कारणं सांगितलीत, मग आता ही उंची वाढावी, प्रत्येकालाच वाटतं की आपण उंच असावं आणि एक पर्सनॅलिटीमध्ये आपल्या फरक पडतो, तर ही उंची वाढण्यासाठी नेमके उपाय काय आहेत किंवा उपचार आहेत काय याच्यावर काही?
1: खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की उंची वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, मग औषधांनी त्याच्यामध्ये काय उपयोग होणार आहे किंवा औषधं घेऊन अशी उंची वाढू शकते का? त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार नक्कीच सांगितलेले आहेत. जी तुमची नैसर्गिक प्रक्रिया आहे उंची वाढण्याची, त्याला बूस्ट होण्याच्या दृष्टीने ग्रोथ हार्मोन चांगल्या पद्धतीने सिक्रेट होण्याच्या दृष्टीने, तुमचं सूक्ष्म पचन चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने, अस्थि धातूंची वाढ चांगल्या होण्याच्या दृष्टीने जर आपण उपचार व्यवस्थित पहिल्यापासूनच घेतले, अगदी वयाचं 2-3 वर्ष आहे आणि आई वडिलांची उंची कमी म्हणून लगेच औषधं सुरू करायला पाहिजे अशी अजिबात आवश्यकता नाहीये. पण 10-12 वर्ष झाले, जनरली जो काळ असतो आता आपण बघितलं तसं की 12-17 ह्या

0: काळामध्ये मुला मुलींची उंची जास्त प्रमाणात वाढत असते, त्यामुळे 12-13 वय झालंय पण तरी मुलांची उंची खूपच कमी आहे आणि तरी आपणच काहीच करत नाही असं करून नक्कीच उपयोग नाहीये. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये, आयुर्वेदिक शास्त्रात इतक्या वर्षांपासून अंग वाढण्याच्या दृष्टीने, उंची वाढण्याच्या दृष्टीने, मुलांची शारीरिक वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, धातू चांगल्या पद्धतीने कसे तयार होतील याच्यासाठी सविस्तर औषधांचं वर्णन केलेलं आहे. रसायन औषधं सुद्धा त्या पद्धतीने सांगितलेली आहेत जी बृहन करण्याचं काम करतात, धातू वाढवण्याचं काम करतात, हाडांचं पोषण कसं व्यवस्थित होईल हे कार्य करत असतात, हे काम चांगल्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या औषधांचा उपयोग करणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्याचबरोबर आपल्या मुलांचा आहार सकस कसा असेल ही गोष्ट बघणं खूप महत्वाचं आहे. सध्या फास्ट फूडचा जमाना आहे, बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात होतं, मुलांना सुद्धा बेकरी फूड, बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात आवडतही असतं, चमचमीत खाण्याची त्यांना सवय पण असते, पण ह्या आहाराने शरीराचं पोषण होत नाही, ते फक्त जिभेचे चोचले असतात, पण त्याच्यामुळे धातू वाढणं अशी गोष्ट होत नाही. आणि मग त्याची सवय झाली की घरच्या आहाराला बरीच मुलं नाहीच म्हणतात, आज काय केलंय, भाजी पोळी केली आहे का, मग मला नको, मी बाहेरून काहीतरी मागवतो, अशी गोष्ट होत जाते. आणि आहार जर तुमचा सकस नसेल तर त्याच्यामुळे स्वाभाविक आहे त्याचा परिणाम मुलांच्या उंचीवरच असं नाही, ओव्हरऑल शारीरिक वाढीवर परिणाम होत असतो आणि इतर पुढे मोठ्या होणाऱ्या आजारांची बीज पण इथंच रोवली जात असतात. त्याच्यामुळे मुलांचा आहार चांगला कसा असेल, घरगुती खाणं जास्त प्रमाणात कसं असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्वाभाविक आहे मुलांना वेगवेगळं खायला आवडतं, तेच खाणं त्यांना नको वाटतं, पण आठवड्यातून एखाद्या वेळेस, महिन्यातून 2-3 वेळेस तुम्ही बाहेरचं खाणं ही गोष्ट ठीक आहे, पण मुलांना आवडते म्हणून सतत त्याच गोष्टी देणं ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामुळे आहार चांगल्या पद्धतीने ठेवणं, खारी खोबऱ्याचे डिंकाचं लाडू जास्त प्रमाणात देणं, हळीवाचं लाडू जास्त प्रमाणात देणं, गुळ खोबरं जास्त प्रमाणात ठेवणं, लोणी जास्त प्रमाणात घेणं, कांदा गुळ जास्त प्रमाणात खाणं, ह्या गोष्टींनी उंची वाढायला सुद्धा मदत होत असते. सो ह्या गोष्टी स्पेसिफिक आहारामध्ये असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यायाम खूप जास्त प्रमाणात पाहिजे. सध्या मोबाईलवरच मुले इतके जास्त प्रमाणात असतात की मैदानी खेळच मुलांना माहीत नाहीत, फिजिकल एक्सरसाइज खूपच कमी झालेले आहेत आणि स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा तुमच्या मुलांच्या शरीरावर, त्यांच्या उंचीवर हा नक्कीच होत असतो. त्याच्यामुळे हे खेळ कसे वाढतील हे बघितलं पाहिजे. योगासनांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. जनरली पद्मासन आहे, सर्वांगासन आहे, पश्चिमोत्तासन आणि ताडासन, ही चार जी आसन आहेत ती स्पेसिफिक उंची वाढवण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी असतात. आणि त्याच्याबरोबर योग्य आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करणं, ह्याचा पण उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. कितीतरी आम्ही क्लिनिकमध्ये अशी उदाहरणं बघतो की मुलांची उंची 10-12 वर्षापर्यंत एकदम कमी आहे आणि आयुर्वेदिक औषधं, सिद्धघृत जे आपण औषधं वापरतो, त्याच्यानंतर पुढच्या 1-2 वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये ट्रिमेंडस रिझल्ट मिळत असतात. सो नक्कीच नैसर्गिक उंची वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती बूस्ट होण्याच्या दृष्टीने या आयुर्वेदिक औषध उपचारांचा नक्कीच चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. त्याच्यामुळे फक्त उंची कशी वाढेल याच्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा जर आपण योग्य वेळेला योग्य आहार, योग्य औषधं, व्यायाम या सगळ्यांचा उपयोग केला तर मुलांना पाहिजे तेवढी आवश्यक उंची आपण नक्कीच वाढू शकतो.
1: बरोबर, म्हणजे थोडक्यात आहार, विहार आणि उपचार,
0: अगदी बरोबर,
1: ही त्रिसूत्री जर केली तर आपण नक्की उंची आणि त्याबरोबर वयात,
0: अगदी बरोबर, योग्य वेळेमध्ये करणं आवश्यक आहे.
1: जर घेतलं तर आपण नक्की आणि आयुर्वेदाचा त्यात नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. श्रोते हो, पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावरची माहिती आपण डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
2: श्रोते हो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। आपण त्यांच्याशी गप्पा मारूया।

0: नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आपण बघतोय की एकूणच पाणी साठवण्याची जी जागा आहे ती स्वच्छ असणं आरोग्याच्या दृष्टीनं किती गरजेचं आहे, आणि मग त्यासाठी काय काय करता येऊ शकतं याबद्दल तुम्ही सांगताय. या अनुषंगानंच उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा सर्व वेळेंना आपण ही काळजी कशी घ्यायची याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय.
1: आपण बऱ्याच वेळा विचार करतो की जसं आपल्या शरीराला वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या उपचाराची गरज पडते,
0: हो,
1: तसं हे पाणी सुद्धा जेव्हा येतं तर ते वेगळ्या क्वालिटीचं पाणी आपल्याला येतं. तर ते क्वालिटीचं जेव्हा पाणी येतं तर ती चांगली वाईट जे काय असेल ती क्वालिटी त्या पाण्यामुळे आपली टाकी स्वच्छ होते. त्यामुळे त्या त्या ऋतुमानामध्ये आपल्याला त्या टाक्या स्वच्छ करण्याची गरज पडते. म्हणजे तुम्ही जर बघितलं की आधीचा उन्हाळा आणि आत्ताचा उन्हाळा किंवा आईचा पावसाळा आत्ताचा पावसाळा याच्यामध्ये जमिनासांचा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की पावसाळा हा आपल्या इथे आता वाढलेला आहे, उन्हाळा हा तीव्र झालेला
0: आहे,
1: त्याच्यामध्ये त्याचे जे काही आरोग्य परिणाम आहेत ते पण तसेच आहेत. त्यामुळे ते जर परिणाम तसे असतील तर स्वाभाविकरित्या त्याचा पाण्यावरती परिणाम आणि त्या टाकीवरती परिणाम
0: हे
1: सुद्धा तसेच असणार आहेत. तर त्याची काळजी आपण घेऊ शकतो का तर आपण ते मेंटेन करू शकतो आणि आपण ते स्वच्छ ठेवू शकतो. हे आपल्या हातात आहे. पाणी कुठूनही येत आहे, कसंही येत आहे, हे जरी आपल्या हातात नसेल तरी त्याची जी स्वच्छता जी आहे ठेवायची, आपण जे कुठे ठेवतो साठवतो ते तर नक्कीच आपल्या हातात आहे.
0: बरोबर.
1: तर ते आपण जर मेंटेन करू शकलो तर आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे कसं लहान मुलं असतात घरामध्ये, वयस्कर लोक असतात घरामध्ये, तर हे जे काय पाणी येतं ते कुठलं का असे ना पण निदान आपली ठेवण्याची जागा ती स्वच्छ असेल का नाही, तर हे आपल्या हातात आहे. तर मी लोकांना तेच म्हणत असतो की जे हातात आहे तिथे लक्ष केंद्रित करूया, ते मेंटेन करूया आणि आपण ते मेंटेन केलं की त्याचा आपला उपयोग होऊ शकतो. याच्याकरता स्वच्छता गरजेची आहे. तर कुठल्या काय तर चांगल्या एजन्सीज आहेत की जे हे करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची काम सेवक वर्ग जो आहे किंवा त्यांचा जो काही माणूस आहे तो तितका स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा एजन्सीजचे नावं आहेत की जे हे माणसं देऊ शकतात. बऱ्याच वेळा अनस्किल्ड माणसं आपण आणतो किंवा आपण आणली समजा तर त्यांनी जी स्वच्छता आपल्याला पाहिजे की जे पाणी आपण पितो दैनंदिन, कधी कधी ते अशी वेळ येते की आपल्याला ते प्यायची पण गरज पडते, तर ते पाणी पित असताना त्या माणसं जी येतात तर ती त्या दर्जेची आहेत का, त्या स्टँडर्डची आहेत का, त्यांना हे सगळं माहिती आहे का, तर तेच आपण नियुक्त केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो आता करायचं आणि एकदम फोन आला आणि आपण कोणाशी बोललं तर असं होतं की तो माणूस स्वतः त्या लायकी त्या कॅटेगरीमध्ये बसतोय का की तो ते करू शकतो, इथून सुरुवात असते त्याच्यामध्ये. आणि हे कसं व्हॉलंटरी जॉब असतो, कोण बघणार काय करणार त्याच्यामध्ये, हा सगळा जो खटाटोप आहे त्याच्याकरता चांगल्या एजन्सीज आहेत की जे तुम्ही सांगितलं की त्याप्रमाणे ते येतील आणि काम करून जातील.
0: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
1: दोन प्रकारे स्वच्छता असतात, एक तर मॅन्युअल असतं आणि एक मेकॅनिकल असतं. आता बऱ्याच लोकांना काय होतं की त्याच्याबद्दलची चिकित्सा अशी असते की मॅन्युअल हे तितकं व्यवस्थित आहे का नाही वगैरे. तर मला मागच्या वेळेस आपण जसं म्हणलं होतं की मॅन्युअल स्वच्छता का की टाक्या जर जुन्या असतील या अतिशय छोट्या असतील तर तिथं ही स्वच्छता का तर तिथं तो व्यक्ती कस्टमाइज अप्रोच ठेवू शकतो स्वच्छ करताना. पण ते तुम्ही जर त्याला मेकॅनिक्स दिलं तर त्या ठोटाक्या कधी कधी फुटू शकतात, वॉटरप्रूफिंगला येऊ शकतात. हे सगळे त्यातले डिसअडवांटेज आहेत. म्हणून मी म्हणतो की ज्या कुठल्या स्वच्छता आहेत ना तर या प्रकारच्या स्वच्छता आपण जेव्हा घेतो काय पैसे दिले ना की तुम्हाला ती त्या प्रकारची स्वच्छता मिळते हे जरी आपण अग्री केलं तरी आपली गरज काय आहे, आपल्याला कोण सांगणार ती आपली गरज आहे, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव असताना तीच व्यक्ती सांगू शकते की किंवा त्यांनी जर ते काम पाहिलं असेल तर ते सांगू शकतात की आपल्या टाकीला कुठल्या गरजेची स्वच्छता अपेक्षित आहे म्हणून.
0: अच्छा,
1: हे स्वतःच खरं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की जितके माणसं तितक्या प्रकृती तसं जितक्या टाक्या तितक्या त्यांच्या
0: सर्व्हिसेसचे
1: विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये. असं होत नाही की आपण एका मेकॅनाइज क्लिनची गरज आहे आणि आपण मॅन्युअल करतोय किंवा मॅन्युअलची गरज आपण मेकॅनाइज करतोय, असं ह्या ज्या गरजा आहेत ना या अनुभवी चांगल्या असणाऱ्या संस्था तुम्हाला सांगू शकतात. अन्यथा काय होणार की तुम्ही म्हणताय की करायचंय आणि तिथे नंतर मग 4 महिन्यानंतर वॉटरप्रूफिंगची गरज पडली तर मग कळत नाही की अरे आपण आपल्या टाकीची तशी परिस्थिती होती का, कुठल्या एजन्सीनी तसे कारभार केलेला आहे बसून आणि आपल्याला आता भरपाई द्यायला लागतीये. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर. म्हणजे काळजी पण घेतली पाहिजे की आपण काम कोणाकडनं करून घेतोय याची खातरजमा केली पाहिजे. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना

0: 2221 91 320 या नंबरवर, 98 221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, तुम्ही सांगताय आम्हाला की कशा पद्धतीनं ही कामं सगळी करून जे देतात त्या एजन्सीजकडे कसं बघितलं पाहिजे किंवा कुणाला बोलवलं पाहिजे, हा अवेअरनेस तुम्ही खूप छान सांगताय याबद्दल. आता बदलत्या ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची?
1: हे जसं ऋतुमान बदलत, आपण म्हणतो की आपल्याला तर खूप आत्ताचा जो काही हे आहे तापमान ते खूप जास्त आहे, तर याचा परिणाम काय पाण्यावरती, तर जे पाईप गंजले असतात त्याचा गंध उतरणं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग सगळा गाळ जो आहे खालचा शेवटचा तो आपल्याकडे येतो पाईपाद्वारे त्याच्यामध्ये, त्याला काही पर्याय नाही. पण माझं सांगणं की हे सगळे जे ऋतुमान आहेत ना, याचा सगळा होणारा पाण्यावर परिणाम आणि ते जे पाणी येणार आहे याच्या सगळ्यामुळे टाक्या ह्या अस्वच्छ जेव्हा होतात तेव्हा त्या सर्व्हिस करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की ऋतुमान जसे बदलतात ना, तशी आपल्याला गरज पडते की आपण त्याची स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे. मान्य आहे की आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की बाबा पाणी मिळणार नाही आपल्याला त्या दिवसांना,
0: म्हणजे पाणी स्वच्छ करायच्या दिवशी टाकी रिकामी होणार आणि मग पाणी वापरता येणार नाही.
1: आता त्याच्यात पण आम्ही सहजता अशी म्हणतो, दोन साठे असतात, म्हणजे एक वरची टाकी असते खालची टाकी असते. तर काही ज्या संस्था आहेत त्या काय करतात की नियोजनबद्ध तुम्हाला काम देण्याची व्यवस्था करतात. नियोजनबद्ध म्हणजे कुठलं की बाबा पहिले वरची टाकी करणार, नंतर खालचं पाणी वरती पंप करणार, तुम्हाला पाणी मिळेल अशी काळजी घेणार आणि नंतर खालची करणार. तर हे सगळं जे स्वरूप आहे ना, हे ग्राहक केंद्रित ज्या संस्था आहेत त्याच त्या देऊ शकतात. आपल्याला नाही का अन्य कुठल्या तरी सोर्स मधनं पाणी घ्यावं लागेल आणि ते पाणी आपल्याला वापरावं लागेल, आणि ते पाणी जर खराब असेल तर स्वच्छ टाकी जी केली होती ती परत अस्वच्छ राहणार.
0: बरोबर,
1: अशी काहीतरी विचित्र ती परिस्थिती निर्माण होऊ शकते.
0: म्हणून हा अवेअरनेस गरजेचा आहे की चांगल्या लोकांना कामासाठी बोलवणं त्या दृष्टीने. अच्छा, एकूणच ऋतुमानानुसार पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता आणि त्याबद्दलच्या सर्व्हिसेस कशा घ्याव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर, 98 221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आपल्या बरोबर होते. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20, 98 22 19 13 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडं दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
6: नमस्कार
5: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आम्लपित्त म्हणजे नक्की काय आणि त्याची काय लक्षणं सांगता येतील आपल्याला?
6: खरं तर सर्वसामान्य लोकांना आम्लपित्त खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ॲसिडिटी होणं हे खूप कॉमन टर्म किंवा खूप कॉमन संज्ञा आजकालच्या रोजरोजच्या व्यवहारामध्ये वापरली जाते. पण जळजळ होणं किंवा पोटात जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, उलटी होऊन किंवा अणबट करबट ढेकर येणं, अपचन होणं, डोकेदुखी होणं हे म्हणजेच आम्लपित्त आहे असं नाही. खरं तर आम्लपित्त किंवा पित्तविकार याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की पित्त प्रकृती असणं किंवा पित्त बिघडणं हे आपल्या आरोग्याला किती हानिकारक आहे. ज्याप्रमाणे

0: ब्रह्मांडित पिंडी हा अशी एक संज्ञा आहे. म्हणजेच काय, सूर्य चंद्र आणि वारा हे जसं निसर्गामध्ये उपलब्ध आहेत तीच तत्व वात पित्त कफ या रूपाने आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. पण वात पित्त आणि कफ ह्या त्रिदोष सिद्धांताप्रमाणे जर यापैकी कुठलंही एक तत्व आपल्या शरीरातलं बिघडलं तर आपल्याला लक्षणांची सुरुवात होते. मुळात पित्त म्हणजे काय, तर पित्ताचं जे कार्य असतं ते म्हणजे पाचन करणं किंवा आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचवणं. पण या पित्ताच्याही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ झालं तर जठराग्नीमध्ये असतो तो म्हणजे पाचक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त आणि प्राजक पित्त. ह्या वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या तरी या पित्ताचं स्वरूप, काम करण्याचं जे स्वरूप आहे हे यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संदर्भात आहे, आतड्यांशी संदर्भात आहे, त्वचेशी संदर्भात आहे, दृष्टी या संदर्भात आहे. जर आपण लक्षात घेतलं की पाचक पित्त म्हणजे काय, की जे आपण अन्न खातो त्याची व्यवस्थित घुसळण होणं, ते अन्नपदार्थ व्यवस्थित पचवणं, त्याच्यातून आपल्याला योग्य प्रकारचा सार म्हणजेच काय पोषक तत्व आपल्या शरीराला मिळणं आणि झालेली विष्ठा शरीरातून एकाच वेळी व्यवस्थित बाहेर काढणं, हा संपूर्ण प्रवास जो आहे हा पचनक्रियेचा प्रवास आहे. पण पित्त बिघडतं म्हणजे काय होतं, आम्लता येते म्हणजे काय होतं, याचं अगदी साधं आणि सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर जसं दूध नासतं, बऱ्याच वेळा असं होतं की दुधाचं भांडं जर आपण व्यवस्थित साफ केलं नाही आणि त्याच्यामध्ये स्वच्छ दूध जर आपण घातलं तर ते विरजण्यासारखं ते भांडं त्यासाठी काम करतं. अशीच अवस्था आपल्या वेगवेगळ्या अवयवांची, उदाहरणार्थ आतड्यांची होते किंवा जठराची होते, की ज्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपण कितीही बॅलन्स डायट घेतला, कितीही सकस आहार घेतला, कितीही पथ्य पाळली तरी मात्र आपल्याला पित्ताचा त्रास खूप होतो आहे. म्हणजेच काय की आम्ल पित्त, पित्त बिघडणं ही फक्त एक नाममात्र सुरुवात असते. मग या सुरुवातीमध्ये काय होतं, काही कार्यात्मक बदल घडतात आणि काही रचनात्मक बदल घडतात. मग बऱ्याचशा वेळा रुग्णांना असं वाटतं की मी सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत, मी माझ्या ब्लडची तपासणी केली, एंडोस्कोपी केली, कोलोनोस्कोपी केली आहे, MRI केला आहे, CT स्कॅन केला आहे, नाही नाही त्या सर्व प्रकारच्या तपासण्या माझ्या करून झालेल्या आहेत, परंतु तरी देखील मला आम्ल पित्ताचा त्रास होत आहे. अशा वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सुरुवात आहे कार्यात्मक बदलाची, की ज्याच्यामध्ये रक्तदोष तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला समोर येताना दिसतात. नक्कीच आम्ल पित्त हे जरी एक क्षुल्लक असं आजार वाटत असला तरी तो पुढे जाऊन खूप गहन होऊ शकतो किंवा खूप त्रासदायक आणि खूप कष्टदायक होऊ शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, आम्लपित्त म्हणजे काय आणि त्याची काय कारण याची माहिती आपण आता दिली, तर आम्लपित्ताची विविध लक्षणं कुठली कुठली दिसतात त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर विविध लक्षणांमध्ये आपल्याला खूप सर्वांगीण व्यापक विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं की पाचक पित्त आहे, आलोचक पित्त आहे, रंजक पित्त आहे, साधक पित्त आहे, प्राजक पित्त आहे, ह्या सगळ्या पित्तांमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला खूप विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात. अगदी क्षुल्लक उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्वचा विकार होणं, त्वचेला कोरडी खाज होणं, शीतपित्त होणं किंवा अंगावर खूप मोठ्या मोठ्या गांधड्या उठणं, बऱ्याच वेळा लोक असं समजतात की हा ॲलर्जीचा प्रकार आहे. बऱ्याचशा तरुण मुलांची केस अवेळी पांढरे होणं, केस गळणं, केस पातळ होणं, केस कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं हा देखील आम्ल पित्ताचा एक लक्षणाचा प्रकार आहे. बऱ्याचशा महिलांना वातविकार होतात किंवा आमवात जडतो किंवा हाडांची दुखणी सुरू होतात, हा देखील आम्ल पित्ताचंच एक लक्षण आहे की ज्याच्यामुळे हाडांची घनता कमी होण्याचं काम होतं. हाडांची ज्या प्रकारे घनता कमी होते त्याचप्रमाणे ते ठिसुळंही व्हायला लागतात. मग हाडांमध्ये कडकड आवाज येणं, सांध्यांना सूज येणं, सांध्यांना जडत्व येणं, रोजच्या हालचाली किंवा उठण्या बसण्याच्या ज्या सवयी असतात ह्या करणं देखील त्यांना खूप अवघड जातं. शौचाला बसण्याचा खूप त्रास होतो. गुडघेदुखी, पाडदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार किंवा कमरेचे आजार हे देखील त्यातून उद्भवतात. आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून त्वचा विकार तर होतातच, परंतु सुरुवातीला डोळ्याभोवती काळी वर्तुळ येणं किंवा त्वचा खूप रुक्ष होणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेला कोरडी खाज येणं, डोक्यामध्ये बसण्याच्या ठिकाणी फुटकुळ्या येणं, पोळ्या येणं हे देखील प्रकार आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही कार्यात्मक बदल घडतातच, परंतु ज्यावेळेस रचनात्मक

0: बदल घडतात त्यावेळेस काही लोकांना पुढे जाऊन गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, डिओडिनायटिस म्हणजेच काय लहान मोठ्या आतड्यांचे विविध प्रकारचे आजार घडून येतात. बऱ्याचशा रुग्णांना पित्ताशयाच्या खड्यांचा देखील त्रास होतो. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शौचाच्या सवयी बदलतात. शौचाला कधी कडक होते, कधी गरम होते, कधी पातळ संडास होते, कधी पातळ संडासोबत आव पडते, कधी हीच आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला अनावश्यक जास्त वेळ लागणे हा देखील यामध्ये त्रास होऊ शकतो. आणि अशीच कडक आणि गरम संडासला होत राहिली तर पुढे जाऊन अशा रुग्णांना मूळव्याधाचा त्रास किंवा फिशरचा त्रास देखील उद्भवतो. बऱ्याचशा रुग्णांना पोटाला फुगारा येतो. काही थोडं जरी अन्न खाल्लं तरी पोट अगदी फुगतं की जेणेकरून छातीचा आणि पोटाच्या मधला जो पडदा असतो त्याच्यावर एक प्रकारे दाब पडतो. मग बेचैनी होणं, घाबरणं, दडपण येणं, बीपी वाढणं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तिथूनच होत असते. निश्चितच बीपी वाढला की कालांतराने अशा रुग्णांना किडनीचा किंवा किडनी फेल्युअर होण्याचा त्रास हा देखील उद्भवतो. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की या खरोखर आम्लपित्त हे जरी क्षुल्लक वाटत असेल तरी दैनंदिन जीवनामध्ये जर आपण त्याच्यावर तात्पुरते उपचार केले किंवा ह्या आम्लपित्ताला आपण जर समूळ नाहीसं करू शकलो नाही तर ते पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतं. आम्लपित्ताचे अजूनही काही लक्षणं आपल्याला सांगता येतील. ज्या पद्धतीने दृष्टीदोष तयार होतात, काही लोकांना जर चष्म्याचा नंबर असेल तर तो झपाट्याने वाढतो, तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी सुटते, दात किडणं किंवा दात सडणं हे देखील प्रकार घडू शकतात, जिभेवर एक प्रकारचा पांढरट पिवळसर थर तयार होतो, कितीही तो साफ केला तरी ती दुर्गंधी जात नाही किंवा तो थर हा साफ होताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याचशा मुलींना अचानक चक्कर येणे हा देखील त्रास आपल्याला आम्लपित्तामुळेच उद्भवला आहे असे आपल्याला दिसून येते. काही रुग्णांना ॲलर्जीचा म्हणजे वारंवार सर्दी पडशाचा त्रास जाणवतो. हे कपप्रदोष आम्लपित्ताची काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे सर्दी, सायनसायटिस असे त्रास होतातच, घशाचेही त्रास होतात, पण कालांतराने हा त्रास पुढे जाऊन ब्रॉन्कायटिस किंवा दम्यामध्ये परिवर्तित होऊ शकतो. आता आपल्याला लक्षात येईल की आम्लपित्त हे जरी क्षुल्लक आजार असेल तरी याची व्याप्ती ही सर्वांगीण आहे. आपल्या शरीरातला कुठलाही अवयव किंवा कुठलीही संस्था यापासून वेगळी राहू शकत नाही. याचं मुळातच कारण काय की पित्त हा आपला मूलधर्म आहे. ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पित्त प्रकृतीची लक्षणं किंवा पित्त प्रकृतीचा माणूस हा खूप बुद्धीने तल्लख असतो, त्याची आकलन करण्याची शक्ती खूप चांगली असते, तो मुळातच खूप हुशार असतो, चुणचुणीत असतो, पण ज्यावेळेस आम्लपित्ताचा त्रास होतो त्यावेळेस आपल्याला काही मानसिक लक्षणं देखील दिसून येतात. याची सुरुवात होते स्मृतीभ्रंशापासून. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी विसरणं किंवा आकलन करण्याची ग्रास्पिंग पॉवर कमी होणं मुळात हे मुलांमध्ये खूप दिसून येतं की कितीही शिकवलं किंवा कितीही समजावून सांगितलं तरी याच्या लक्षातच राहत नाही. ही अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला आम्लपित्त किंवा पित्तविकारामध्ये दिसून येतात.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार त्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळ आपल्यासोबत, पण त्याआधी विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांच मधले काही जण आपल्याशी गप्पा मारतायत. बघूया आज कोण बोलणार आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा.
6: नमस्कार, माझं नाव मानसी गाडगीळ.
5: तुम्हाला इथे येऊन किती दिवस झालेत आणि इथे तुम्ही आधी आलात कशासाठी, काय कारण होतं?
6: मला विक्रम फिटनेस जॉईन करून आता 4 महिने होऊन गेलेत आणि मी इथे मेन रिझन हेच होतं की वेट लॉस करायचा होता हेल्थ पर्पज साठी. आधी PCOS होता पण त्याच्यानंतर माझे पिरियड्स थोडे रेग्युलर यायला लागले होते पण वेट लॉस होत नव्हता. आणि IT प्रोफेशनल असल्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, मला ऑफिसलाही जायला लागत नाही, त्याच्यामुळे वेट लॉस घरातनं बाहेर पडणं व्हायचं नाही, लेथार्जी आणि असं आळस भरल्यासारखं हे दिवस असाच जायचा. सो काही ऍक्टिव्हिटी नव्हत्या, घरातलं काम सोडलं तर बाकी काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या आणि वेट लॉसही होत नव्हता. सो त्यासाठी मी विक्रम फिटनेस जॉईन केलं.
7: सो आता

0: काय म्हणणं या सगळ्याबद्दल, ही जर्नी कशी आहे किंवा इथं आल्यानंतरचा एक्सपिरियन्स, म्हणजे आता जिम जॉईन केल्यानंतर आता झालेले बदल?
1: जिम जॉईन केल्यानंतरचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे एक इन्स्टंट बदल जो दिसतो तो म्हणजे तुम्हाला डेली ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी वाटते.
0: ओके,
1: तुम्ही रिफ्रेश असता दिवसभर, कारण सकाळी तुमचा तासभर वर्कआउट झालेला असतो.
0: ओके,
1: त्याच्यानंतर सेकंड थिंग इज एक डिसिप्लिन लागतं. जसं मी म्हणलं की माझी लाईफस्टाईल बघता त्याच्यात डिसिप्लिन कुठेही नव्हतं.
0: अच्छा,
1: सो मेन माझा उद्देश हाही होता की एक लाईफस्टाईल मध्ये डिसिप्लिन इनकॉर्पोरेट करणं. त्याच्यामुळे डाएट प्रॉपर फॉलो झाला आणि विदिन 4 मंथ्सच्या स्पॅन मध्ये माझा 9 किलो वजन कमी झालं
0: अँड
1: स्टील इट इज गोइंग ऑन.
0: ग्रेट,
1: इट इज इन अ प्रोग्रेस.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111.
2: आजकाल ऍक्च्युली आय टी सेक्टर मध्ये काम करणारे जी लोक आहेत आणि एस्पेशली ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे ना, तर तसं आपण टेक्निकली बघायला गेलं तर त्यांची हालचाल एक तर कमी होते.
0: Okay.
2: दुसरी गोष्ट घरातनं बाहेर पडणं नाही. आणि तिसरी गोष्ट जी फिजिकल ऍक्टिव्हिटी एका ऑफिसला, आपण नाही म्हटलं तरी जेव्हा ऑफिसला माणूस रोज जातो तेव्हा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी ही त्या व्यक्तीची चालू राहते. म्हणजे ऑफिसमध्ये चालणं असेल, ऑफिसमध्ये एखाद दुसरा जिना वरती चढणं असेल, खाली उतरणं असेल, या सगळ्या गोष्टी इन्स्टंटली स्टॉप होतात. आणि ऍक्च्युली ही जी ऍक्टिव्हिटी असते आपल्याला वाटतं की ती काहीच नसते ऍक्टिव्हिटी, पण ती ऍक्टिव्हिटी ऑफिसला जाण्याच्या नावाखाली जी होते ती तशी बरीच असते. आणि मग ही ऍक्टिव्हिटी कमी म्हणजे बंद झाल्यानंतर मी भरपूर म्हणजे इनफॅक्ट आता माझे काही मित्र आहेत आय टी मध्येच आहेत, ते तर कधी कधी सांगतात की आम्ही एक एक आठवडा घराच्या बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू काय होतं, वजन वाढायला लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की वजन हे नुसतं वाढत नाही, त्याच्याबरोबर काही ना काहीतरी इतर त्रास हे चालू होतातच. पण त्याच्यावरती क्विक ऍक्शन घेणं आणि तो इश्यू, मी नेहमी म्हणतो की हेल्थ इश्यूज हे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलला सॉल्व्ह केलेत तर ते खूप चांगलं असतं, रादर दॅन क्युरेटिव्ह. म्हणजे तो प्रॉब्लेम होऊन त्याच्यावरती मेडिकेशन किंवा काहीतरी मेडिकल इंटरव्हेन्शन चालू झाल्यानंतर त्याच्यावरती काम करण्यापेक्षा आधीच काम केलं तर हे हेल्थ प्रॉब्लेम अत्यंत सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतात. मानसी मॅडमच्या बाबतीत म्हणलं तर जॉईन केल्यापासून त्यांनी सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करायला चालू केल्या आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांचं वजन 4 महिन्यामध्ये 9 किलोनी कमी झालंय, अजून ते वजन कमी होतच आहे. माझ्या मते 15 दिवसात त्यांची पुढची सोनोग्राफी होईल, त्याच्यामध्ये त्यांच्या पीसीओएस स्टेटस काय ते कळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ज्या म्हणल्या की इकडे आल्यानंतर एनर्जी लेवल वाढल्यासारखी वाटते, तर हेल्थ कोच म्हणून ही आमची जबाबदारी असते की माणसाकडनं एवढाच व्यायाम करून घ्यावा जेवढा त्या व्यक्तीला त्या करंट फिजिकल कंडिशन मध्ये झेपेल आणि त्या व्यक्तीला परत यावंसं वाटेल.
0: बरोबर,
2: असा व्यायाम द्यायचा जो त्यांना करायला जमेल, दिवसभर त्यांना बाकीची काम करायला एनर्जी पुरेल आणि त्यांना पॉझिटिव्ह वाटेल आणि ते परत येतील.
0: नक्कीच, याच पॉइंटवर वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकले पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 10:56 होत आहेत.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25.

0: साठ.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर सकाळचे 10:58 आणि 15 सेकंद झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
7: विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून शाळांना शाळेच्या संकेतस्थळावरून आणि पालकांना संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे. गुण पडताळणीसाठी 27 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. गुण पडताळणीबाबतचा निर्णय 30 दिवसात शाळांच्या संकेतस्थळांवर कळवला जाईल. त्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार असल्याचं बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबियांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 23 मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते यांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असून त्यानंतर अभिनेत्री समीरा गुजर या अमृता सुभाष यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दिल्लीमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली असून गेल्याच आठवड्यात पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपये 18 पैशांची वाढ करण्यात आली होती. लगेचच या आठवड्यात पुन्हा वाढ केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. केरळमध्ये मान्सून यंदा 26 मेच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच ही तारीख 4 दिवस पुढे मागे होऊ शकते असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान दक्षिण किनारपट्टीच्या भागात तसंच आंध्र प्रदेशच्या भागात निर्माण झालेल्या चक्रवातामुळे पुढील 5 दिवसात केरळम आणि माहेच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58.
6: पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर सकाळचे 11:25 झालेली आहेत आणि आता प्रसारित करतोय
0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बर्फी या चित्रपटातलं गीत. निलेश मिश्रा यांचं हे गीत आहे, संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी आणि स्वर आहेत पॅपॉन आणि सुनिधी चौहान यांचे.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिने.

0: भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा,
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड पुणे.
3: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
4: चंदू काका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित प्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. पचायला जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा. निवेदन संपलं. धन्यवाद.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
6: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
7: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
6: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
7: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
8: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
9: माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
10: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
11: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड पुणे. फोन 8087808797.
12: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
13: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
14: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
13: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
14: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
13: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे.
14: संपर्क 9689911240.
13: 9689911240.
15: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850 81826.

आपण ऐकताय चंदूकाका सराफ मधुमालती. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि कार्यक्रमात आत्ता हे गाणं लागलेलं आहे, रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं, बॉम्बे जयश्री यांच्या स्वरातलं. गीतकार समीर, संगीतकार हरीश जयराज.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित ठेगडे.

0: 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
6: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
7: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
6: संपर्क 940-598-93-75.
7: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
8: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं पुढचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. तेव्हा चला प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. निवेदन संपलं. धन्यवाद.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
10: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
11: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
10: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
12: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
13: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
12: हो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
14: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88-88-94-22-22.

0: श्रद्धांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमा.

0: हे होतं लगान या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आणि स्वर होते उदित नारायण, अलका याग्निक आणि वसुंधरा दास यांचे. श्रोते हो एक निवेदन. BSNL लाईनमध्ये बिघाड असल्यामुळे आज सकाळी 11 वाजता होणारं सखी संदेश या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आज होऊ शकलं नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि आपण ऐकताय कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती. या कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं काही क्षणातच.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: यांच्या स्वरात. समीर यांचं गीत होतं आणि संगीत होतं इलायराजा यांचं. चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकणार आहोत काही क्षणामध्येच.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
0: श्रोते हो, आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि कार्यक्रम चालू आहे चंदूकाका सराफ मधुमालती. या कार्यक्रमात आता ऐकूया इश्किया या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत राहत फतेह अली खां यांच्या स्वरात. संगीत दिलंय विशाल भारद्वाज यांनी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव.

0: पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: रोजा चित्रपटातलं गीत ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जय माला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आहे जब वी मेट या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं. संगीत दिलंय प्रीतम यांनी आणि स्वर आहेत शान आणि उस्ताद सुलतान खान यांचे.

0: श्रोत्या हो, जब वी मेट या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आपण आता मात्र इथेच थांबूया. चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. 11:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इटलीमधील रोमला भेट देणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक नवोपक्रमांच्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान इटली दौऱ्यावर येत आहेत. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात अवघ्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 91 पैशांची वाढ जाहीर केली. यापूर्वी 15 मे रोजी इंधनाच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढल्यानं इंधन दरवाढ अपरिहार्य ठरल्याचं सांगितलं जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहणार आहे. शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ब्स लिमिटेडचे संचालक रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांना बळ देणारा हा महत्वाचा प्रकल्प असल्याचंही ते यावेळी म्हणाले. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री चेन्नई इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत प्ले ऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकात 7 गडी बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादनं 19 षटकात 5 गडी गमावून धावांचं लक्ष गाठलं. आज जयपूर इथं राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.
0: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वर. दुपारचे 12:30 झालेले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि आम्ही आता प्रसारित करतोय कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते संजय भुजबळ.

0: हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मराठी गाण्याला फार दिवस तर कॉल केला बरं का सर.
0: स्वागत आहे, स्वागत आहे, बोला.
1: हो, आपला रेडिओ मित्र धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा संभाजीनगर, सर इथून.
0: बोला बोला.
1: आणि बघा सर, आपण म्हणतो ना आईसाठी एक दिवस असावा, पण पूर्ण दिवस आईसाठी असावे.

0: आपण असं म्हटलं तरी चालेल बघा सर, आहे की नाही.
1: पूर्ण दिवस म्हणजे सगळे दिवस आणि 24 तास × 365 दिवस हा आईचा दिवस असलाच पाहिजे.
0: असले पाहिजे. आणि आई आहे तर आपण आहे, आपण आहे तर आई आहे सर.
1: आई आहे म्हणून आपण एवढं नक्की.
0: हो सर. आणि बघा सर, पुणे आकाशवाणी म्हणजे सर्व राशी श्रोत्यांची तिडकी धडकणे बरं का सर?
1: प्रश्नच नाही.
0: आणि सकाळी फार सुंदर अप्रतिम जबरदस्त. आज म्हणजे 15 मे सरांनी फार सुंदर असं प्रसारण केलं बरं का सर आज?
1: हो, आज महेश मराठे होते ना.
0: हो हो हो सर, हो सर.
1: आज प्रायमरी चॅनलला महेश मराठे होते आणि विविध भारतीच्या सकाळच्या ड्युटीला आदिती चितळे म्हणून आपल्या नव्या अनाउन्सर होत्या.
0: हो, नवीन अनाउन्सर आहे. आणि परवा पण नवीन एक साहेब होते बघा सर, त्यांनी परत सुंदर प्रसारण केलं बरं का ते पण.
1: गुड गुड. चला, हे सगळे निवेदक सुरुवातीला आपलं नावही सांगतात.
0: हा सांगता सांगता ऐकतो ते पण ऐकतो मी.
1: तर निश्चित आपण त्यांचे कौतुक करूयात आणि गाणं सांगायचं आपल्याला.
0: हा बघा सर, एक आईवरनं मराठी कोणतं गीत लावलं तरी चालेल बघा सर.
1: आईवरनं मराठी कुठलं पण गीत चालेल.
0: हो, लावलं तरी चालेल.
1: नक्की ऐकूया.
0: चालेल. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मी मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शहापासून बोलतोय सर. श्रीराम गोंधळी.
0: बोला गोंधळी साहेब.
1: तर आजच्या आपल्यावर या कार्यक्रमात मला एक गीत ऐकायचंय. चित्रपट आहे बघा लागे बांधे.
0: लागे बांधे. हा
1: हो, त्यामधील गीत आहे उषा मंगेशकर यांनी गायलेलं.
0: हा
1: हा उकाडा सोसविना फार चोळी काचते.
0: हो
1: चोरणी पाहू नको थांब खिडकी खोलते.
0: नक्की ऐकता येईल. अगदी उकाड्याचा अनुभव सध्या आपण घेतो आहोत.
1: हो हो हो. खूपच उष्णतेचा पारा आहे हो सध्या सर.
0: नक्कीच नक्कीच. त्यामुळे कुठलाही एक थंडावा
1: 11 वाजले का बाहेर मी गोठत नाही बघा.
0: खरं खरंच आहे. आणि कुठलीही एखादी साधी झुळुकी आपल्याला अशा याच्यात चूक देऊन जात आहे.
1: हो हो.
0: त्यामुळे अशा झुळकेचा सांगीतिक झुळकेचा
1: बरोबर आहे सर. बरोबर
0: आहे.
1: नक्की काही काही गीत आहेत ना सर.
0: हा
1: जरा थोडं मौसम मध्ये जर ऐकायला भेटली ना तर खूप छान वाटतंय.
0: अगदी
1: गरमट आणि ह्या उष्णतेनं खूप त्रास होतोय बरं का. परंतु हे उष्णतेमुळे गाणं हे मौसम मध्ये आहे.
0: अगदी बरोबर. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण जर रेडिओवरूनही आपल्याला ऐकायला मिळालं
1: तर तेवढी गोडी आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि त्या वातावरणात जे चांगलं वाटेल उकडा आहे तर एखादी चांगली झुळूक आपल्याला नक्की रेडिओवरून ऐकायला आवडते.
1: नक्कीच नक्कीच सर. नक्कीच.
0: ती संगीताची लहर असेल, ती संगीताची एखादी ताण असेल.
1: बरोबर आहे.
0: पण ऐकूयात तुमच्या पसंतीनं. फक्त जाता जाता मला सांगा रेडिओवरचं निवेदन ऐकताय की नाही काळजी घेण्याचं.
1: नक्की ऐकतो सर. ऐकतो ना.
0: उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची आणि यावर्षीच्या उन्हाळ्यात विशेषतः कशी आपल्याला आगाऊची काळजी घ्यावी लागणार आहे या संबंधीचं निवेदन आम्ही पुन्हा पुन्हा श्रोत्यांसाठी वाचून
1: आणि त्याच पद्धतीने काळजी सर्वांनी घ्यावी.
0: तूर्त मात्र तुमच्या या गीतातला उकाडा अनुभवूया.
1: नक्कीच नक्कीच सर. धन्यवाद.
0: धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो. फोन इन आपली आवड.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला.
2: हा भुजबळ साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा मी रामदास मेवाने होते पारगावर.
0: बोला
2: काय म्हणता.
0: अगदी मजेत. काय फोन इन करायला मिळणं, तुमच्याशी बोलायला मिळणं.
2: उन्हाळ्याचे दिवस.
0: उन्हाळाही उन्हाळाही सुसह्य होतो अशा बोलण्यांमुळे संवादामुळे.
2: हो ना हो ना.
0: बोला.
2: काय ना जे गाणे घ्यायचं
0: सांगा ना. कुठलं.
2: हा उकाडा सुसविना.
0: हो चला. दुसरी पसंती या गाण्यासाठी तुमच्या आधी पण एखादी ही पसंती दिली आहे. अगदी. त्यांनाही मी हेच म्हणालो की उन्हाळ्यात अशी गाणी ऐकणं म्हणजे थोडासा गारवा अंगावर घेणं. आता तुमच्या निमित्तानं हे आपण डबल कूलर लावूयात. तो एक टनाचा एसी होता, आता तुमच्यासोबत दोन टनाचा करूयात.
2: अगदी
0: नक्की ऐकूया. लागे बांधेच ना. लागे बांधे पिक्चरचं.
2: हो हो. लागे बांधे म्हणजे
0: नक्की ऐकूया.
2: ठीक आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार,
1: ऐका ना, जे आपल्याला आहे ना, भुजबळ सर आहेत ना.
0: बोलतोय ना,
1: नमस्कार भुजबळ.
0: बोला.
1: ते एक मिनिट ह्यांना बोला जरा, एक मिनिट म्हणा.
0: चला पटापट थोडं.
2: हॅलो.
0: हा बोला, कुठलं गाणं आहे?
2: नमस्कार सर. माझ्या बहिणीचा बर्थडे आहे आता 16 तारखेला,
0: ओके. मला गाणं
2: आणि
0: सांगा तुमचं.
2: मिस्टरांचा 19 तारखेला आहे, त्याच्यामुळे मला एक गाणं ऐकायचंय.
0: नक्की. आपलं नावही सांगा.
2: हॅलो.
0: नाव सांगा आपलं.
2: सुवर्णा संभाजी भोर, वाडे भोलाई.
0: ओके, आता गाणं सांगा.
2: लिंब लोण उतरू कशी.
0: लिंब लोण उतरू कशी, म्हणजे
2: करुण दृष्ट काढे ती.
0: हो, अगदी दूर राहून या आपल्या भावना व्यक्त करणं म्हणा.
2: हो. माझी बहीण निशा, तिचा बर्थडे आता 16 तारखेला मेला,
0: हा
2: आणि मिस्टरांचा 19 तारखेला आहे.
0: ओके, दोघांनाही
2: त्या
0: शुभेच्छा.
2: निमित्ताने बहीण वाघोलीला आणि मी वाडे बोलायला. बहीण माझी जावच आहे, एकदम जवळ झालेली.
0: बर, अच्छा. मग काय, तसं अगदीच जवळ आहेत, पण तरीही दुरून लिंबलून करण्याचा एक जो अनुभव आहे, खरं तर आता नेहमीच आपल्याला प्रत्येक वाढदिवशी प्रत्यक्ष भेटायला मिळेल असं काही नाही. अशी गाणी मुद्दाम तेवढ्यासाठी तयार झालेली आहेत की आपल्या भावना पोचाव्यात.
2: आता इथून 9 किलोमीटर पण एवढी भेटवत नाही ना हो सारखी.
0: म्हणून तुम्हाला म्हणलं, ह्या गाण्यातून तुम्ही लिंबलूण उतरू शकता. लिंबलूण उतरते दुरून. नक्की ऐकूया.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो, श्रीपाद जाखडे बोलतोय मी पानशेतून.
0: बोला जाखडेजी, बोला. तुम्ही
1: हा, आपण
0: पावसाचं
1: कोण बोलताय?
0: भरपूर हां तुम्ही पावसाचं भरपूर वर्णन करता तुमच्या आजूबाजूचं. आता सध्या उन्हाळा कसा आहे?
1: उन्हाळा, पुष्कळ उन्हाळा आहे सर इकडं.
0: आणि पावसाळ्यात तुम्ही पावसाची गाणी निवडता, आज उन्हाळ्याचं आहे
1: हो,
0: का कसं आहे?
1: गाणं म्हणजे काय, कुठलंही सांगितलं तर चालेल ना.
0: मराठी फक्त सांगा एवढंच.
1: सुधीर फडक्यांचं गाणं ऐकायचं सर मला.
0: सांगा ना कुठलं.
1: ते जगाच्या पाठीवर मधलं गाणं ऐकायचं आहे. जग
0: हां
1: हे बंदीशाला, जग हे बंदीशाला,
0: नक्की
1: कोणी
0: ऐकतंय,
1: नाही ते भला चांगला जो तो पथ चुकलेला.
0: नक्की ऐकतंय.
1: आपण कोण बोलता?
0: संजय
1: कोण बोलताय?
0: भुजबळ.
1: अच्छा, भुजबळ साहेब, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार.
1: तर मी 2.5 महिन्यानंतर फोन लावला सर
0: घेतोय
1: आपका.
0: सर, घेतोय घेतोय. तिथे तुम्ही आश्रमात राहता ना?
1: हो, आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये.
0: हो मला
1: आणि
0: आठवतो.
1: मी अंध माणूस आहे, अंध माणूस आहे मी.
0: हो आपण बोललात,
1: हो
0: पण खरंच ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल तसं जग हे बंदीशाला आहे, इथे सगळे
1: हो
0: सगळेच बंदिस्त आहेत, वेगवेगळ्या कारणांनी
1: हो ना.
0: बंदिस्त आहेत.
1: हो,
0: आहे का
1: तर हे
0: नाही?
1: आम्हाला ऐकायला कधी मिळेल म्हणजे तसं?
0: हे आता तुम्हाला सोमवारी पुणे केंद्रावर आणि मंगळवारी विविध भारतीवर, सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी दुपारी 12 वाजता विविध
1: बारा
0: भारतीवर.
1: वाजता
0: हां, ते
1: हॅलो.
0: मात्र बंदीशाळेत नाही आहे. तुमचं गाणं, हे शब्द आपण जे बोलतो आहोत, त्याला कुठलंही बंधन नसणार आहे. ते हवेतून पोचणार आहे, जसं आत्ता हवेतून पोचतंय माझ्यापर्यंत.
1: हो, नक्की. खूप
0: चला नक्की ऐकूया.
1: दिवसांनी, खूप
0: हां
1: दिवसांनी भेट झाली आपली.
0: हो,
1: हो,
0: हे बंदीशाळा तोडण्याचे हे एक माध्यम आहेत, बहाणे आहेत, दुसरं काय. आपला संवाद हा एक बहाणाच आहे बंदीशाळा
1: हो
0: तोडण्याचा.
1: ना.
0: चला नक्की ऐकूया जग हे
1: हो,
0: बंदीशाळा.
1: थँक्यू सर.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हा भुजबळ सर, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही?
0: गुड मॉर्निंग. फक्त रेडिओवर आपण जाऊ तेव्हा गुड नाईट म्हणायची वेळ आलेली असेल
1: हो.
0: आणि विविध भारतीवर असू तेव्हा पण गुड नाईट पण दुपारी झोपण्याची वेळ झालेली असेल.
1: हो, खरे खरे बोला. आता सकाळची वेळ आहे म्हणून
0: बरं,
1: गुड मॉर्निंग.
0: ध्वनिमुद्रणासाठी गुड मॉर्निंग. येस, बोला.
1: हो, मला खूप आनंद झाला की माझा 4 महिन्यातनी आत्ता कॉल लागलाय. तुम्ही 3 महिन्यांचा नेम दिला होता,
0: दोनच.
1: परंतु 4 महिन्यातनी माझा कॉल लागलाय.
0: चला, डबल स्वागत.
1: हो, आणि खूप असं वाटतं की आकाशवाणी बरोबर बोलताना असं वाटतं की आपण आपल्या घरातल्याच परिवाराशी बोलतो.
0: आकाशवाणीलाही तसंच
1: आणि
0: वाटतं, आम्हालाही तसंच वाटतं.
1: हो, खूप छान. तुमच्या सर्व आमचे निवेदक, आमचे बंधू बहिणी आहेत
0: नक्कीच.
1: आणि आपण एकमेकांना आकाशवाणीच्या रूपाने, म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून आपण एकमेकांशी बोलू शकतो, भेटू शकतो,
0: खरं
1: आणि असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप जवळीकता आहे.
0: प्रश्नच नाही.
1: हो, आणि या माध्यमामध्ये मला एक गाणं द्यायचं आहे.
0: सांगा ना.
1: आता सध्या लग्न सराई सुरू आहेत ना,
0: हो.
1: तर त्या निमित्ताने एक मला गाणं द्यायचं आहे. आता माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होऊन म्हणजे 10 तारखेला झालं ते, परंतु त्या काळात काय माझा काही कॉल लागला नसल्यामुळं मी ते गाणं त्यांना उशिरा ते त्यांच्यासाठी सांगत आहे.
0: हरकत नाही, बोला.
1: ते नाही का हळद रुसली कुंकू हसला त्या चित्रपट मधलं गाणं उपलब्ध असेल तर लावा.
0: ओके.
1: आई बापाची लाडाची लेक ही निघाली नवऱ्या घरी.
0: ठीक आहे, किंवा या अर्थाचं नक्की दुसरं

0: एखादं गाणं तुम्हाला ऐकवलं जर नाही सापडलं तर.
1: आणि खूप छान वाटतं तुमच्या सर्वांशी बोलल्यावरती.
0: अगदी अगदी.
1: आणि तुम्ही खूप कार्यक्रमांमध्ये खूप आता बदल झालेले आहेत खरं
0: हो,
1: परंतु असे वेगवेगळे म्हणजे कसं ते हे आपकी पसंत हे ते कार्यक्रम ठेवलेले आहेत, त्या माध्यमातून पण बोलता येतं, ऐकता येतं.
0: नक्की.
1: खूप आम्हाला असं आकाशवाणीच्या द्वारे अगदी जवळीकता निर्माण झाल्यासारखी वाटते आपल्या सर्वांमध्ये.
0: अगदी बरोबर बोलला तुम्ही. लग्नाचा उल्लेख केला, मुहूर्ताचा उल्लेख केला की लग्न होऊन गेलं वगैरे वगैरे, आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण बोलतो आहोत ते शुक्रवारी 15 तारखेला, आणि 14 तारखेला या सीझनमधली तशी शेवटची तारीख होती, आणि आता थोडी मोठी गॅप आणि मग अधिक मास वगैरे म्हणून देखील लग्न बरीच लांबणार आहेत असं म्हणतात.
1: हो,
0: लग्नाच्या तारखा कमी आहेत हा ट्रेंडिंग पॉइंट आहे सध्याचा.
1: हो हो, बरोबर आहे तुमचं.
0: चला.
1: आणि मी केडगाव चौफुल्ल्यावरून मी शीतल बोलते श्रोत्यांसाठी आणि तुमच्यासाठी सांगते, कारण मी नाव सांगायला आनंदाच्या भारत मी नाव सांगायला विसरलेच होते.
0: आणखी पण तुम्ही आडनाव सांगायला विसरलं आहात. शीतल.
1: माझं आडनाव आहे शीतल पांढरे.
0: हा चला आता ऐकूया तुमच्या पसंतीचे.
1: हो हो हो. बाय बाय
0: बाय.

0: नगर परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: हॅलो.
3: हॅलो,
2: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हा नमस्कार सर.
2: नमस्कार.
3: बुजवस दगा.
2: हा,
3: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो सर.
2: बोला सरोदेजी.
3: आज आपल्या कार्यक्रमात एक मला गीत ऐकायचं होतं.
2: हा हा.
3: चित्रपट आहे पा आली अंगावर.
2: हा.
3: आणि त्यातलं गीत आहे पा जड वाटे भारी मजला मागू कशी झालं का हो राय
2: शालू बनारसे.
3: हा, फार उषा मंगेशकर यांनी गायले गीत आहे ते. फार छान गीत आहे ते.
2: नक्की.
3: गीतकार राधा कोंडके.
2: बरोबर.
3: संगीत
2: राम लक्ष्मण.
3: हा
2: नक्की नक्की ऐकता येईल.
3: तर या गीतासाठी माझे काही मित्र होते.
2: सांगा ना.
3: नेणू बावी हिवाळे राजदीप सरोदे. माझा मुलगा सोहानी सरोदे.
2: हा.
3: मुलगी सोहानी सरोदे.
2: बर.
3: आणि मुलगा सुरज सरोदे.
2: बर.
3: आणि धनंजय वाघ सय्यद जलालबाई.
2: ओके, चला सगळे मिळून ऐका. हा.
3: आणि तुम्ही पण ऐका.
2: हो, मी तर आहेच सोबत.
3: आणि काय म्हणते तिकडं?
2: ऊन अगदी कडाक्याचं आहे पूर्ण महाराष्ट्रभर. यावर्षी एक कडाका वाढलाय, उकाडा वाढला, कडाकाही वाढला. दोन्ही वेगळेत की नाही? उकाडा म्हटलं की आपल्याला मुंबईच्या उन्हाळ्याची आठवण होते, कडाका म्हटलं की विदर्भातल्या उन्हाची आठवण होते. तर असं यावेळेस दोन्हीकडेही आपल्याला असंही असा हा उन्हाळा असणार आहे. म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला या उन्हाळ्यात काळजी घेण्याची विनंती करतो आहोत. चला नक्की ऐकूया. घ्याल काय राया असे बोलत गाण्याचे. तर ह्या हा शालू घेण्याचे, देण्याचे, देवाणघेवाणीचे, म्हणजेच लग्नसराईचे दिवस सध्या सुरू आहेत.
3: तेच.
2: थोडीशी आता गॅप जरी पडणार असली, आता तुमच्या आधीच्या कॉलमध्ये म्हणाल्याप्रमाणे अधिक मासामुळेची ही गॅप असणार आहे, पण लग्नांची संख्या मात्र तेवढीच असते दरवर्षी. तिथी कितीही कमी जास्त झाल्या तरीही. चला ऐकवतोय तुमचं गाणं.
3: धन्यवाद.
2: आली अंगावर.
3: हा.

0: हॅलो
1: हॅलो आकाशवाणी
0: आकाशवाणी पुणे कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड बोला.
1: सौजी नमस्कार, मी खुपटी तालुका न्यावसा जिल्हा बोलतोय बोंडला पोपळगड.
0: बोला
1: सरजी. खूपच दिवसानंतर फोन लागलाय फोनला आपल्या आवडसाठी,
0: म्हणूनच स्वागत आहे.
1: धन्यवाद सरजी. आणि उन्हाचा फारच तडाखा चालू आहे.
0: बिलकुल तडाखा उकाडा.
1: या उन्हापासून बचाव करण्याकरता प्रत्येकाने आपण कशी काळजी घ्यावी याविषयी आपण जे कार्यक्रम साजरा करतात आकाशवाणी पुणे केंद्रावर ते काम खूपच आवडतात.
0: हो, आमचं कर्तव्यच आहे सगळ्यांची काळजी घेणं, त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याची माहिती त्या त्या विषयातल्या एक्सपर्टकडनं घेऊन विशेषज्ञांकडनं घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं.
1: आणि या सर्वच कार्यक्रमांचा आणि या तज्ञांचा जे अभिप्राय असतो तो सर्वच स्वतःसाठी खूपच महत्वाचा आणि अनमोल आहे बघा.
0: बरोबर बरोबर.
1: आणि आज मी आमचे भोकरचे स्वतः मित्र आहेत ना हरिभाऊ बिळवेजी यांच्या घरी आलो होतो, तर उन्हामध्ये खूपच तकलीफ झाली बघा बाईकवर येताना.
0: नाही आहेच खूप ऊन आहे, तुम्ही बाईकवर असा सायकलवर असा किंवा फोर व्हीलर मध्ये असा तो एक वेगळा त्रास आहे. तुम्ही फोर व्हीलर मध्ये जरी एसी लावून गेलात तरी खाली उतरल्यानंतर जो उन्हाचा तडाखा बसतो तो अधिक घातक असतो. तापमानातला जो बदल असतो अचानक झालेला तोही सांभाळायचा असतो. बोला.
1: बरोबर आहे बरोबर आहे सरजी. आज आम्हाला एक गीत ऐकायचं होतं.
0: सांगा ना कुठलं.
1: एक नाटक आहे बघा आणि त्याच्यातलं नाट्यपद आहे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटी तत्सुष्टता मोठी. नाटकाचं नाव आहे देव दिनाघरी धावला.
0: नक्की नक्की. खर तर एकूण या गीताचा जो भाव आहे तो अगदी पहाटे ऐकण्याचा आहे.
1: अगदी बरोबर.
0: पण आपण ते एकदा रात्री ऐकणार आहोत उशिरा आणि एकदा विविध भारतीवर भर दुपारी ऐकणार आहोत. पण तरीही मी म्हणालो तसं त्या समजा उन्हाळ्यात तुम्हाला काय थंडावा हवा आहे ते देण्याचं काम

0: निश्चित आकाशवाणी करतं.
1: अगदी बरोबर सर.
0: तसं अगदी पहाटेचा थंडावा तुम्हाला या दोन्ही वेळेस मिळणार आहे याची खात्री असणार आहे.
1: अगदी बरोबर सर.
0: या गीताच्या निमित्तानं
1: आणि आकाशवाणी आणि श्रोते यांच्या मध्ये जे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत ना, तर ते एक सर्व स्वतःसाठी एक विलक्षणीत आहे बघा पर्वणी.
0: प्रश्नच नाही. आणि तो नुसतं बंध नाही, तो एक गोफ आहे. तुमच्या अनेक श्रोत्यांचा एक एक धागा मिळून झालेला, तयार झालेला तो गोफ आहे. त्यामुळे तो रंगीबेरंगी आहे, मुलायम आहे, आकर्षक आहे आणि मजबूत आहे.
1: एकदम बरोबर सरजी. माझे आमचे स्वतः मित्र कुलस्वामी निगडी व सत्संगाचे हरिभाऊ बिडवे साहेब तुमच्याशी बोलू शकता इच्छितात.
0: बरं, द्या पटापट.
2: हॅलो, नमस्कार सरजी.
0: नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. हा ऋणानुबंधही महत्वाचा आहे की आपण स्वतः फोन लावून आपल्या मित्राकडे द्यावा, यासाठी पण खूप मोठा ऋणानुबंध लागतो.
2: स्वतः मित्र आणि आकाशवाणी यांचं जे नातं आहे ते खूप आता 50 वर्ष तर होऊन गेले आपल्या आकाशवाणीला.
0: जास्त
2: खूप घट्ट नातं आहे.
0: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत.
2: 90 वर्ष झाले सर.
0: आकाशवाणी पुणे 75 कडे गेली.
2: घट्ट आहे.
0: हो नक्कीच.
2: आणि आपल्या पुणे आकाशवाणीचं प्रसारण, दर्जेदार प्रसारण आणि आपल्या उद्घोषक बंधूंची होणारी कसरत यामुळं अप्रतिम असं प्रसारण आपल्या केंद्राचं येत आहे सर आम्हाला ऐकायला.
0: पण नक्की कसरत करण्याची क्षमता टिकून राहो, म्हणजे ज्या काही कार्यक्रम करण्याच्या कसरती आहेत त्या टिकून राहण्यासाठी तुमचं प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं आणि ते सतत आम्हाला लाभतं
2: सर. आणि तुमचं पण आम्हाला प्रोत्साहन मिळतं सर, कारण प्रत्येक कार्यक्रमात अनेक श्रोत्यांच्या पत्रांना समावेश करणं
0: बरोबर,
2: किंवा श्रोत्यांशी असलेलं तुमचं नातं, घट्ट नातं,
0: खरंय खरंय,
2: यामुळे अतिशय आनंद होतो सर आम्हाला आजच्या कार्यक्रमात फोन लागला, तुमच्याशी बोलणं झालं.
0: हा आनंद द्विगुणित करतोय तुमचं हे गाणं ऐकून. खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्ते सर.
0: नमस्ते.
1: मी हरिभाऊ गायकवाड बोलतोय.
0: बोला गायकवाडजी.
1: निगडी वरून
0: हा,
1: मला एक निवृत्ती पवारांचं गाणं ऐकायचंय.
0: निवृत्ती पवार
1: अगं
0: लोकगीत.
1: मैना हे गाणं ऐकायचंय.
0: अगं मैना, माझी मैना, तुझे हौस पूर्वीन.
1: हो हो ते गाणं ऐकायचंय.
0: नक्की ऐकूया. वा, खरं तर मैना आणि उन्हाळा आणि ही लोकगीतं उन्हाळ्यात लगनसराईत लाऊडस्पीकरवर वाचणं हा एक खूप मोठा स्पॅन होता. खूप मधला काळ ही गाणी आपण अशी लाऊडस्पीकरवर ऐकली आहेत. त्या सगळ्यांची आठवण झाली तुमच्या या पसंतीच्या निमित्तानं. नक्की ऐकूया आपण.
1: हो सर.

मळ्यामध्ये गहू हरभरा उसावरती डुलतोय तुला कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा सुखी सरल्यावर गस

0: महिना।
1: हॅलो।
2: हॅलो,
1: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
2: आज बराच वेळ फोन लागतच नव्हता, 11 पासून ट्राय केला।
1: हो, आता शेवटचा कॉल आहे तुमचा,
2: बोला।
1: हो हो, नेहमी सारखेच।
2: तर आपण कोण बोलतोय?
1: संजय भुजबळ।
2: मी राजश्री पटवर्धनकर।
1: स्वागत स्वागत।
2: मला मराठी गाणं ऐकायचं।
1: हा,
2: गुंदिया सावनती। आणखीन दुसरं सांगू का? सहज सख्या। दुसरं श्रीनिवास खऱ्यांचं।
1: नक्की ऐकूया सहज सख्या।
2: किंवा बरसे बुंदिया, यातलं एक काहीतरी।
1: नक्की नक्की,
2: बरसे बुंदिया चालेल।
1: हिंदी चीज आहे म्हणून मराठी,
2: आणि हे मराठी आहे सहज
1: सख्या। येस येस, म्हणूनच मागून घेतले।
2: दोन्हींपैकी बरसे बुंदिया ऐकायला मिळालं तर चांगलं वाटेल। हा, आणि दुसरं पण सुद्धा कुठलंही चालेल, म्हणजे तसं काही नाही,
1: हरकत नाही।
2: पण हा,

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲप या ॲपवर. सादर करते होते संजय भुजबळ. आता प्रसारित करतो आहे द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
2: सुरुवातीला ऐकूया आयुष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं संजीव आनंद यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत रेखा भारद्वाज यांच्या स्वरात.

0: हे होतं शहाबाज खान आणि मेघना नायडू यांच्या स्वरातलं झिहा खान यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं शशांक तिरुपती यांनी. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मनीष जाधव यांच्या स्वरातलं संजीव आनंदझा यांचं गीत. संगीतबद्धही केलं आहे संजीव आनंदझा यांनी आणि चित्रपट आहे आयुष्मती गीता मॅट्रिक पास.

यानंतर ऐकूया द फॅमिली स्टार या चित्रपटातलं गीत राघव चैतन्य यांच्या स्वरात, गीतकार रश्मी विराग, संगीतकार गोपी सुंदर.

0: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. पचायला जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. निवेदन संपलं. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
5: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए.

0: छाया आहे.
1: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
2: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होत. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
3: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो.
2: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
3: काय अंदाज आला
4: उन्हो ना
3: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचा 1:30 वाजून 25 सेकंद झालेली आहेत, माफ करा, 1:30 वाजून 1 मिनिट आणि 25 सेकंद झालेली आहेत. आणि आता आपण कार्यक्रम ऐकतोय द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा. त्यामध्ये आता ऐकूया मृदंग या चित्रपटातलं गीत कुमार सानू आणि रैना लाहेरी यांच्या स्वरात. गीत आहे नवीन मिश्रा यांचं आणि संगीत दिलंय रितेश कुमार यांनी.

0: हे होतं फतेह या चित्रपटातलं गीत विशाल मिश्रा आणि असीज कौर यांच्या सहस्वरात. शब्बीर अहमद आणि अजय पल शर्मा यांचं हे गीत होतं आणि ते संगीतबद्ध केलं होतं शब्बीर अहमद यांनी. द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

कुछ ऐसा तुम रखते हो जिगर तो इश्क करो, खुद को मिटा।

हे होतं पिंटू की पप्पी या चित्रपटातलं गीत उदित नारायण आणि जावेद अली यांच्या स्वरात. गीतकार होते रामन रघुवंशी आणि संगीत दिलं होतं शफात अली यांनी. श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाचीच सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. तेव्हा चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत

0: करण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: कमी वेळात जास्त नफा.
6: बस एका क्लिक वर कमाल हसला.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं संदीप श्रीवास्तव यांचं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत तुलसी कुमार यांच्या स्वरात.

0: हे होतं मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं तुलसी कुमार यांच्या स्वरातलं गीत. गीतकार संदीप श्रीवास्तव, संगीतकार प्रीतम.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला?
3: उन्हो ना
2: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: हे होतं धडक 2 या चित्रपटातलं गीत, श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांच्या सहस्वरात. गीत लिहिलं होतं रश्मी विराग यांनी आणि संगीत दिलं होतं जावेद मोहसिन यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: आपण ऐकताय पुण्यातलं लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 2:30 झालेले आहेत. आता प्रसारित करतोय जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकूया अनुपमा चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार कैफी आझमी, संगीतकार हेमंत कुमार.

हे होतं अनुराधा या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीत दिलं होतं रविशंकर, पंडित रविशंकर यांनी. जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरस्वती चंद्र या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात. इंदिवर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

मुकेश यांच्या स्वरातल्या या गीतानंतर जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया डॉक्टर विद्या या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार एस डी बर्मन.

0: श्रोते हो नमस्कार. आपण नेहमी म्हणतो की जग खूप बदललंय, माणूस की कमी झाली आहे, पण आजही आपल्या अवतीभोवती अशा काही व्यक्ती आणि संस्था आहेत ज्या कोणाचं तरी आयुष्य सावरण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. एका लहानशा उपक्रमातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो मुलांच्या आयुष्यातला प्रकाश बनलाय. याच ध्येय वेड्या प्रवासाविषयी संवाद साधण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम अर्थातच कॅच या संस्थेच्या डॉक्टर अनिता जोशी. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू प्रज्ञा, आज मला इथे बोलवल्याबद्दल.
0: डॉक्टर, एखादी संस्था जेव्हा आपली 50 वर्ष पूर्ण करते तेव्हा त्यामागे हजारो मुलांचं बदललेलं आयुष्य आणि खरं तर अथक परिश्रम असतात आणि मुलांच्या शिक्षण तसंच सर्वांगीण विकासासाठी ही संस्था खूप महत्वाचं काम करते. तर या एकूणच सगळ्या कार्याविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी 1976 जेव्हा ही संस्था स्थापन झाली तेव्हा समाजात खरं तर अनेक प्रश्न होते, मग अशा वेळी नेमक्या कोणत्या विचारानं किंवा प्रेरणेनं या संस्थेचा जन्म झाला?
1: डॉक्टर शरदचंद्र गोखले हे त्या काळात लेप्रेसी होमला एकदा व्हिजिट करायला गेले. ही ऍक्च्युली स्टोरी तुला सांगणं महत्वाचं आहे कारण इथूनच त्या कास्टची वाटचाल सुरू झाली. खरं म्हणजे ते जेव्हा त्या कुष्ठरोगाच्या घरी गेले, त्याला भेटले, तेव्हा तो कुष्ठरोगी खूप रडत होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलांना इथून घेऊन जा, तुमच्या घरी घेऊन जा किंवा कुठल्या तरी संस्थेला त्या मुलांना दाखल करा, कारण इथे समाजामध्ये अशा मुलांना वावरणं अवघड आहे. त्यांना शिक्षण मिळत नाही आहे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे किंवा त्यांना स्टिग्मटाईज सोसायटीमध्ये खूप होत आहे, तर त्यांना माझ्यापासून दूर घेऊन जा. हे डॉक्टर गोखल्यांना अजिबात कधीच पटलं नाही की जर कोणाला मदत करायची असेल तर त्यांना कुठल्या तरी संस्थेत टाकायचं, कारण संस्थेमध्ये पण अब्यूज होऊ शकतात, त्यांच्यावर पण अत्याचार होऊ शकतात. यासाठी म्हणून डॉक्टर गोखलेंनी त्यावेळेस विचार केला की मीच यांना मदत करू शकतो का. या ह्यांनी त्यांनी स्वतः त्याच्या मुलांना मदत केली शिक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी आणि पण त्यांना त्यांच्या घरात राहून त्यांनी मदत केली. ह्यालाच आता नवीन शब्दामध्ये म्हटलं तर स्पॉन्सरशिप केली आणि ह्याला स्पॉन्सरशिपची सुरुवात झाली. काही लोकांच्या त्यांच्या मित्रांनी, काही त्यांचे वर्कर्स होते त्यांच्या मदतीने ऍक्च्युली सुरुवात झाली 2 ऑक्टोबर 1975 आणि काही गव्हर्नमेंट एजन्सीजनी मदत केली. पण नंतर लक्षात आलं की हे काम फक्त इथे एवढ्याच मुलांचं नाही तर हजारो मुलं आहेत भारतामध्ये ज्यांना मदतीची गरज आहे आणि एक माणूस हे करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी ती स्थापना केली एका इंडिव्हिज्युअल एक इंडिपेंडंट असं नॅशनल ऑर्गनायझेशन कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम म्हणजे कास्प, याची स्थापना 2 ऑक्टोबर 1976 झाली.
0: अच्छा, खरं तर मूल हे त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे स्वतःच्या आई वडिलांकडे जास्त सेफ असू शकतं आणि त्या माध्यमातून पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा हातभार लावू शकतो या प्रेरणेनं आणि विचारानं खरं तर ही संस्था सुरू झाली. तर आता सुरुवातीला पुण्यातून सुरू झालेली ही संस्था आज मुंबई, दिल्ली, गुजरात अशा विविध राज्यात खरं तर पोहोचली आहे. तर गेल्या 49 वर्षातल्या या प्रवासाकडे आणि विस्ताराकडे तुम्ही कसं पाहता?
1: तर खरं म्हणजे त्याची सुरुवात झाली मुंबईमध्ये 1975

0: आणि मग पुण्यात झाली. पुण्यामध्ये 1982 झाली, दिल्लीमध्ये 86, रायगडमध्ये 1990 आणि शेवटी गुजरातमध्ये 2001. तर कास्टचं ध्येय हेच होतं की शहरी किंवा ग्रामीण, सोशल इकॉनॉमिक ग्रुप्स किंवा मार्जिनलाइज्ड कम्युनिटी, जिकडे जिकडे गरज आहे, जिथे जिथे मुलांना गरज आहे, यासाठी कास्ट धावून जाते. त्याच्यामध्ये त्यांचा कल आहे की शिक्षणात तर नक्कीच मदत करणार, आरोग्यामध्ये करणार, आणि आता नवीन ह्याच्याप्रमाणे सर्वांगीण विकास करून त्या मुलांना जिकडे नोकरी मिळेल त्याच्यासाठी वोकेशनल ट्रेनिंग देऊन आणि जिथे ओळख असेल तिथे नोकऱ्यांसाठी पण मदत करायला ते करतात. तर कायम कल असा झाला, जिथे जिथे मुलांचा प्रश्न निर्माण झाला तिथे तिथे कास्ट कायम मदत करत गेली. जरी मुलं स्पॉन्सर्ड नसली आणि एखाद्याने विचारलं की एखाद्या गोष्टीसाठी त्यांना मदत हवी असेल आणि जर वाटलं की ही हे मूल खरंच गरजू आहे, तर त्यासाठी कास्ट डेफिनेटली वेगळ्या पद्धतीने का होईना पण मदत करायला येत असते. आपण जर बघितलं तर जिथे अडचणीमध्ये मुलांना संबंधित प्रश्न झाला तिथे तिथे शेवटी मग आपण म्हणतो त्याप्रमाणे कास्टचा जन्म झाला. भूकंपग्रस्त लातूरमध्ये किंवा कच्छमध्ये जेव्हा मुलं होळपली गेली तर तिथे काही स्पॉन्सरशिप नव्हती, पण कास्टचं तिथेही काम होतं, तर त्यांनी तिथे जाऊन लक्ष त्यांना मानसिकतेला बळ दिलं, काउन्सिलिंग केलं, आणि तिथे प्रत्येक तिकडे जाऊन स्कूल ड्रॉपआउट्स होते त्यांची परत शिक्षण सुरू करून त्यांनी संस्थेने त्या ठिकाणी भर दिलेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा डेन्मार्क, नॉर्वे या देशातनं मदत येत होती आणि CFN स्पॉन्सरशिप प्रोग्रामनी आरोग्य, आहार, शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांनी कुटुंबाला आधार दिला आणि नवीन इन्कम जनरेशन प्रोग्राम सुरू केले जे त्यांच्या गरजू आया होत्या त्यांच्यासाठी. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जी जे कामगार होते त्यांचे फिजिकली हँडिकॅप मुलं यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मदत खूप केलेली आहे. मुंबईमध्ये अंधेरीमध्ये बरेच स्लम्स आहेत, तिथे त्यांनी डे केअर सेंटर सुरू केले, कारण तिथे मुलांना आयांना किंवा मुलांना कामाला बाहेर जायचं असेल तर मुलांना कुठे ठेवणार, त्यासाठी डे केअर सेंटरचं ची स्थापना झाली. पुण्यामध्ये सुद्धा यार्दी बरोबर आमचे प्रोजेक्ट चालू आहे, जे वस्ती सहभाग प्रकल्प आपण म्हणतो ते 2017 चालू आहे. तिथे आम्ही परत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि तरुण मुलामुलींचे विकास करतो. मासिक पाळीचे प्रश्न असतात त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू अशी आणि जे जी महिला तिकडे ज्या ह्याच्यासाठी आम्हाला मदत करतात अशा 15 जणींचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो. रायगडमध्ये काही लोकांनी स्वतःच्या प्रायव्हेट जागा आपल्याला दिल्या आहेत जिकडे आपण इन्कम जनरेशन बायकांसाठी तयार करू आणि HDFCच्या हातभाराने आपण तिथे शेड कन्स्ट्रक्ट केलेली आहे, त्यामुळे इथेही आपण इन्कम जनरेशनची कार्यक्रम सुरू केलेले आहेत.
1: एकूणच आता आपण संस्थेच्या विस्ताराविषयी बोललो म्हणजे मुलांच्या शैक्षणिक तसंच आरोग्यविषयक आणि सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कशी कार्य करते याविषयी आता आपण बोललो. पण एखाद्या गरजू मुलाला जेव्हा शिक्षणाची किंवा मदतीची गरज असते तेव्हा ही संस्था त्या मुलांपर्यंत कशी पोहोचते आणि तुमच्या निवडीची प्रक्रिया नक्की काय असते?
0: संस्था आणि त्याच्या जे युनिट्स आहेत ती सर्व युनिट्स मध्यवर्ती जागेतच आहेत आणि 50 वर्ष काम केल्याबद्दल ह्याची प्रचिती या एरियाजमध्ये आहेतच. तर पूर्वी ज्या शाळांमध्ये आमचे मुलांचे ऍडमिशन झाले आहेत आणि जिथे जी मुलं आहेत त्यामुळे त्यांच्या शिक्षकांना पण आपल्याबद्दल माहिती असते, तर अशाच प्रकारे वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनी ह्या गोष्टी शाळांमधून किंवा आमचे पूर्वीचे जे स्पॉन्सर्ड मुलं आहेत त्यांचा स्ट्रॉंग ॲल्युमिनाय ग्रुप त्यांच्यामधनं ह्याच्यातनं माहिती सगळ्यांना मिळत असते आणि सोशल वर्करकडे युजली रेफरन्सनी मुलं येतात किंवा कुठल्या तरी शाळेत कुठल्याही शाळेमध्ये जाऊन सोशल वर्कर पण शोधतात की कुणाकुणाला मदत हवी आहे. तर युजली त्यांचा बॅकग्राऊंड चेक अशासाठी असतो की सिंगल पेरेंट चाइल्ड, ऑर्फन या मुलांना आणि मराठी माध्यमातले मुलं शक्यतो आम्ही निवडतो. एकदा या मुलांचा बॅकग्राऊंड चेक झाला की सगळं व्यवस्थित आहे की त्याच्यानंतर सोशल वर्कर त्यांना एक स्पॉन्सरर निवडून देतो, त्यामुळे या मुलांमध्ये आणि स्पॉन्सरमध्ये सोशल वर्कर हे एक महत्वाचा दुवा आहे आणि ते मदत करतात आणि ते मुलांना त्यांना मुलंही माहिती असतात आणि सोशल वर्करला स्पॉन्सर कसे आहेत तेही माहिती असतात, तर त्याप्रमाणे ते त्यांचा रेग्युलर अपडेट हे या स्पॉन्सरपर्यंत पोचवतात आणि हे सगळे माइलस्टोन जे आरोग्याचे जसे आपल्या मुलांचे माहिती असतात तसे स्पॉन्सरला आपल्या स्पॉन्सर्ड मुलाचे माहिती असतात.
1: म्हणजे एकूणच सोशल वर्कर यांच्या माध्यमातून पण त्या मुलाचं पालकत्व घेतलं जातं. केवळ 10,000 रुपयात एका मुलाचं वर्षभराचं शिक्षण

0: आणि आरोग्य खरं तर या संस्थेमार्फत सावरलं जातं, तर ही संकल्पनाच खूप प्रभावी वाटते. पण एका सामान्य माणसाला या कार्याशी तुम्ही कसं जोडून घेता?
1: तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 80% आमचे जे आम्ही मुलांना मदत करतो ती अनाथ ऑर्फन किंवा सिंगल पेरेंटच्या कुटुंबातून आलेली असतात. आणि आता अशा कुटुंबातल्या मुलं आली की त्यांच्या पहिलं म्हणजे आरोग्य, आरोग्यानंतर शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी मदत आम्ही करतो. यासाठी फक्त विचार केला तर दिवसाला 25 रुपये जर आपण बाजूला काढू शकलो किंवा महिन्याचे 800 रुपये, हे एवढी छोटी रक्कम जरी तुम्ही दिली तर आणि एका मुलाचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतो, हीच सामान्य माणसासाठी एक प्रेरणा देणारी बाब होऊ शकते.
0: बरोबर. आणि खरं तर तुम्ही आता म्हटलात तर 25 रुपये ही खरं तर खूप छोटी रक्कम आहे, पण पुढे जाऊन त्याचा विचार केला तर या माध्यमातून एका मुलाचं आयुष्य सावरू शकतं. डॉक्टर, तुम्ही फक्त पुस्तकी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता मुलांचं मानसिक आरोग्य आणि कौशल्य विकास यावर सुद्धा भर देता, तर आजच्या काळात हे किती महत्वाचं वाटतं?
1: आमच्यामध्ये मुलांची सर्वांगीण विकास अत्यंत महत्वाचा आहे आणि आता म्हणूनच आमच्या उपक्रमामध्ये त्याला विशेष प्राधान्य दिलं जातं. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांना पुढे समाजात आत्मविश्वासाने उभं राहता येईल, सर्व स्तरातील मुलांबरोबर सहज वावरता येईल यासाठी आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास, आत्मनिर्भरता ही विकसित करणं हे गरजेचं आहे. या उद्देशाने आम्ही अनेक उपक्रम राबवतो. 10वीच्या विद्यार्थ्यांना 6 विशेष सत्रांमधून टाइम मॅनेजमेंट प्रभावी अभ्यास कसा करावा याच्यासाठी मार्गदर्शन दिलं जातं. याशिवाय क्रीडा उपक्रम, वर्षातून एकदा तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन, तसेच किशोर मुलामुलींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. पालकांसाठी सुद्धा आम्ही सेमिनार घेतो, सुसंवाद सत्र तयार करतो. अशा विविध उपक्रमातून आम्ही त्यांचा सर्वांगीण विकासाची चालना देण्याचा प्रयत्न करत असतो.
0: आता तुम्ही म्हटलात की शिक्षणाबरोबर कौशल्य विकासावर सुद्धा तुम्ही भर देता, पण आता मानसिक आरोग्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे, तर याचा कसा तुम्ही विचार करता आणि त्या दृष्टीनं कसा प्रयत्न करता?
1: तो आता नवीन ह्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर हल्ली मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थवर खूपच आपण लक्ष देतो, कारण शेवटी मुलांची वाढ ही फक्त शारीरिक किंवा अकॅडमिक नसू शकते, पण मेंटल हेल्थ इज ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. यासाठी आम्ही सतत काउन्सिलर्सना बोलवत असतो. आमच्या कम्युनिटीमध्ये दर 2-3 महिन्यांनी काउन्सिलिंग ते सेशन्स असतात. आणि स्पेसिफिकली जर सोशल वर्करला वाटलं की या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, उदाहरणार्थ एखाद्याच्या घरी वडिलांचं अल्कोहोलिझम किंवा दारू ह्याच्यामुळे त्या घराला, त्या फॅमिलीला काही त्रास होतोय, किंवा आईला, आईवर काही अत्याचार होत आहेत, किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे ते मूल त्या वयातलं बोलत नाहीये, पण हे जर आपले जसे सोशल वर्कर्स जसे आहेत तसे तिकडे कम्युनिटी वर्कर्स असतात त्यांच्या मार्फत कळलं तर सोशल वर्कर स्पेसिफिकली त्यांना जाऊन त्या मुलाला काउन्सिलिंग स्वतः करतं आणि इव्हेंच्युअली त्यांना काउन्सिलरकडे घेऊन त्यांचे वेगळे सेशन्स पण केले जातात.
0: आणि खरं तर या सगळ्या आपल्या अवती भोवतीच्या परिस्थितीचा मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होत असतो.
1: बरोबर बरोबर.
0: तर त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न केले जातात काउन्सिलिंगच्या माध्यमातून.
1: काउन्सिलिंगच्या माध्यमातून सोशल वर्कर काउन्सिलिंग करतात, कम्युनिटीमध्ये आपण ज्या मुलांना ट्रेन केले ते करत असतात, त्याच्यातनं सोशल वर्करकडे येतं आणि सोशल वर्करकडून मेन ट्रेन्ड काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे मग पुढे जाऊन सेशन्स केले जातात.
0: डॉक्टर, या संस्थेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य तसंच कौशल्य विकासावर कसा भर दिला जातो याविषयी आता आपण बोललो, पण आता तिहार जेलमधल्या कैद्यांच्या मुलांसाठी सुद्धा ही संस्था काम करते आणि हा खरं तर खूप कौतुकास्पद उपक्रम आहे. तर अशा कठीण परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांचं भवितव्य घडवताना तुमच्या समोर कोणती आव्हानं असतात?
1: तर जेव्हा हा प्रवास सुरू झाला तर तेव्हा आपण मुलांमध्ये काम करत होतो आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की आपण तिहार जेलशी कसा संबंध येणार. पण 1998 काय झालं की तिकडचे तिहार जेलचे आयजी प्रिझन्स आणि एसपी जे सुपरिटेंडंट होते ते काही सोशल वर्करना भेटले होते आणि ते म्हणाले इथे काही स्त्री कैदी आहेत ज्या कन्व्हिक्स आणि अंडर ट्रायल, म्हणजे दोषी आणि कच्चे कैदी आहेत. आता या जेव्हा बायका तिथे राहतात त्या आई ही घराची आधारस्तंभ असते आणि ही जेव्हा तिथे राहते त्या मुलांवर खूप मोठा परिणाम होतो याबद्दल. तर त्यांना मदत करण्यासाठी आमच्या एनजीओला विचारण्यात आलं होतं. तर कास्टनी हा फोकस ठेवला, तिथे गेले, त्यांनी त्या बायकांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं की त्यांनी जे पत्ते दिले की त्यांची मुलं कुठे आहेत ती त्या पत्त्यांवर नव्हतीच. आणि इनफॅक्ट परिवाराची ओळख करणं हे सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट पार्ट होता या

0: सगळ्यामधला. कारण ही मुलं विखरून गेली होती. कोणी काही लोक नातेवाईकांकडे गेले, ते वडील दुसरीकडे राहायला गेले होते, कारण आता तेही कुठेतरी उत्पन्न शोधण्याच्या निमित्ताने गेले होते. शाळेतनंही ड्रॉपआउट झाले होते आणि किंवा कोणीतरी दुसरी गार्डियन्स म्हणून त्यांचे होते. तर हा सगळा ओळख करण्यामध्ये खूप वेळ गेला. शेवटी जेव्हा सोशल वर्कर त्या परिवाराला भेटले तेव्हा अर्धवट माहिती मिळत गेली आणि तिकडच्या आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्यावर जो संशय असायचा त्यामुळे माहिती पूर्ण दिली जात नव्हती. यासाठी बराच वेळ गेला. त्यानंतर हळूहळू मुलं ओपन अप व्हायला लागली आणि त्याच्यानंतर डिस्कशन सुरू झाली. आता इथपर्यंत थांबता येत नाही. आता एकदा समजलं की आता ही मुलं आहेत, या मुलांना मग शेवटी मोटिवेट करून ह्यांना आपण परत ह्यांची वैयक्तिक गरज प्रत्येकाची काय आहे ती शोधावी लागते. जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत त्यांना घेऊन त्यांना शाळेत परत नोंदणी करायची, त्यांना एज्युकेशनसाठी प्रोत्साहन द्यायचं. त्यांच्या इमोशनल नीड्स ह्याच्यामध्ये फार महत्वाचे, जसं तू मगाशी म्हणालीस तसं मानसिकतेची गरज ही फार महत्वाची होती. त्या भावनेने आपण विचार करायला लागतो. तर आणि रेग्युलर फॉलोअप्स असायचा. मग हे फॉलोअप्स कोणाबरोबर असायचे? आईबरोबर. त्या शाळेमध्ये विचारायला की हा मुलगा शाळेत कसा आहे, ते गार्डियन किंवा जे त्यांची आता काळजी घेतात त्या लोकांकडे, आणि त्या मुलाला असं सेपरेट सगळ्यांना दर आठवड्याला भेटलं जायचं. आणि मगच आपल्याला कळतं की हा मुलाची खरंच नीट काळजी होते का हा मुलगा आता बराच बदलायला लागलाय का. या नेटवर्किंगमध्ये आपण आजूबाजूच्या अनेक छोट्या छोट्या एनजीओज पण असतात त्यांचीही मदत घेतो, कारण ते लोकल असतात आणि त्यांची मदत घेणं त्यांच्या भाषेमुळे आपल्याला खूप मदत होते. आणि मग काउन्सिलिंग करणं, काउन्सिलिंगचे सेशन्स जास्त वाढू शकतात. याबरोबर शेवटला आम्ही अजून एक करायला लागलो की रेक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ठेवायला लागलो. म्हणजे आईला आम्ही महिन्यातनं एकदा त्या मुलाला घेऊन जायचो भेटायला जेलमध्ये, आणि मग त्याच्यावर आईबरोबर वेळ काढला की मुलांचा आणखीन विश्वास या आमच्या संस्थेवर यायला लागला.
1: बरोबर. आणि कुठेतरी ती मुलं व्यक्त होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: आणि ते महत्वाचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालंय. आता पुण्याच्या झोपडपट्टी भागातल्या मुलांसाठी तुमचा वस्ती सहभाग प्रकल्प हा काम करतो, तर हा प्रकल्प नेमका काय आहे आणि हा मुलांमध्ये कसा बदल घडवून आणत आहेत आणि तिथल्या मुलांच्या मानसिकतेत काही फरक झालेला जाणवतोय का?
0: हा वस्ती प्रकल्प जो आपण म्हणतोय तो हा पीएमसी वॉर्डचे आहेत. तर कॉर्पोरेशनच्या वॉर्ड्समध्ये काम केल्यामुळे आम्हाला थोडी मदत जास्त होते. या ह्याच्यामध्ये जे झोपडपट्टीचे विभाग आहेत औंध, सिंहगड किंवा घोले रोड इथे आमचा फोकस आहे. तिथे आम्ही आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि यूथ मोबिलायझेशन आम्ही करतो. कारण आपण जेव्हा शिक्षण देतोय आणि आरोग्य बघतोय पण त्याबरोबर तिकडची लोकल स्वच्छता ही करणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तिकडचे जर यंग मुलं आहेत, युवक आहेत, त्यांना मदतीला घेतलं तर हा जास्त प्रभावी होतो.
1: आणि खरं तर आरोग्य हा मूलभूत प्रश्न आहे.
0: बरोबर बरोबर. यासाठी आपण काय करतो तर तिकडे 58 कम्युनिटी मोबिलायझर्स आहेत. हा ही छोटी नाही आहे आकडा. तर एवढे 58 लोक ते कम्युनिटीमध्ये सतत सातत्याने फिरत असतात आणि या 58 लोकांवर 5 प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स आहेत. त्यामुळे आमच्याकडे हा कार्यक्रम असा राबवला जातो. सीएसआर फंडिंग आहे प्लस पीएमसी वॉर्ड्स आहेत. त्यामुळे शिक्षण, मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि बालविकास या महत्वाच्या क्षेत्रात आमचा उपक्रम हा चालू आहे. तरुण मुलामुलींसाठी हे डेव्हलपमेंटलचं काम आहे. आणि मुलं जेव्हा काम करतात त्यांच्याबरोबर पालक इन्वॉल्व्ह होतात. पालक इन्वॉल्व्ह झाले की समुदाय किंवा कम्युनिटी इन्वॉल्व्ह होते आणि ह्याच्यामुळे हा सकारात्मक असा बदल घडून येतो आणि हा आपला प्रवास तिकडचा सुरू आहे.
1: आणि खरं तर ही साखळी आणि त्या माध्यमातूनच समाजालाच याचा फायदा होतोय या सगळ्या गोष्टींचा. डॉक्टर, आता कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या, तर या काळात सामाजिक संस्थेसमोर निधी गोळा करणं हे सुद्धा खूप मोठं आव्हान निर्माण झालंय, तर या आर्थिक आव्हानांना तुम्ही समोर कसं जाता?
0: खरं तर प्रज्ञा, आम्हाला यामध्ये आम्ही फारच भाग्यवान ठरलो. कारण कोविडच्या काळात आम्हाला चांगलाच अनुभव आला. आमचे जे जुने ट्रस्टेड जे स्पॉन्सर्स होते त्यांनी आम्हाला मदत केली. कारण त्यांना लक्षात आलं की सोशल वर्क घरातनं बाहेर निघू शकत नाही, लोक कामाला बाहेर जाऊ शकत नाही, मग ह्या लोकांना खाण्यापिण्याची काय आपण मदत करताय. तर मुंबईतले अनेक स्पॉन्सर्स किंवा डोनर्स त्यांनी, म्हणजे जे स्पॉन्सर त्यांनी नवीन डोनर्स पण आणले आमच्यासाठी. आणि या लोकांनी तिकडेच न्यूट्रिशनल पॅकेज तयार केले आणि ते पाठवले. म्हणजे त्या काळात आपण बघायचो आपण सुद्धा भाजी वगैरे घेतली की आपण दारातच ठेवायची आणि स्वच्छता करायची, तर ह्यांचा हे पॅकेट्स यायचे आणि ते प्रत्येक घराच्या बाहेर आम्ही सोशल वर्कर एक दिवस जाऊन नेऊन ठेवायचे. आणि ह्याच्यात

0: आम्हाला नवीन देणगीदार पण मिळाले. यामुळे आमचा उपक्रम अधिक प्रभावी ठरला आणि अनेक कुटुंबांना ह्याच्यामुळे आधार मिळाला. आणि या काळात बेसिकली कोविड या काळात आम्ही त्यांना मदत केल्याबद्दल त्यांचा विश्वास आमच्यावर जास्त झाला.
1: मुळात आणि या काळात तुम्हाला सुद्धा ती मदत मिळाली हे कुठेतरी तुमच्या संस्थेची विश्वासार्हता म्हटली पाहिजे.
0: बरोबर.
1: 2026 मध्ये संस्था आपल्या 50व्या वर्षात पदार्पण करते, तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कोणती विशेष स्वप्न किंवा आगामी काही प्रकल्प आहेत का की जे राबवण्यात येणार आहेत?
0: जेव्हा कम्युनिटीचा योग्य पाठिंबा मिळतो तेव्हा सिस्टम जी असते ती अधिक मजबूत होतं आणि इव्हेंच्युअली मुलांचं संगोपन आणि संरक्षण आपोआपच सक्षम होण्याकडे मदत होते. भारतात 18 वर्षाच्या वयोगटाची संख्या एकूण अख्ख्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 38% आहे. तर लहान मुलांच्या काळजी, पोषण, शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात आणि ह्याच्यातच आपले पॉझिटिव्ह चेंज होतच असतात. गव्हर्नमेंट खूप बऱ्याच ठिकाणी मदत करते आणि त्यांचे सस्टेनेबल जो गोल आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ह्याच्यात त्यांचा मोटो असा आहे की लीव नो वन बिहाइंड या आधारावर आहे. म्हणजे कोणीही मागे पडता कामा नये, सर्वांना समान संधी लाभली पाहिजे आणि प्रत्येकामध्ये काही तफावत दिसून आली नाही पाहिजे. म्हणूनच कास्टचे सक्रिय काम त्यात आहे. शिक्षण, आरोग्य, किशोरवयीन मुलांचे विकास, बाल संरक्षण, उपजीविका, या 5 क्षेत्रावर आमचं लक्ष भरपूर आहे. आमचं विजन असंच आहे की कास्टचं आपण विजन म्हटलं तर काय आहे, तर ते असं आहे की प्रत्येक बालकाला प्रतिष्ठेने सामावून घेणं आणि न्यायाने जगण्याची संधी मिळावी. आणि ह्याच्यासाठी आपण काय करतो तर CSR लँडस्केप मॅपिंग म्हणतो की म्हणजे रोज जाऊन उठून शोधायचं नाही तर लँडस्केपिंगने काय कुठे कुठल्या पॉकेट्समध्ये गरज आहे हा मॅपिंग करावं आणि तिथे जाऊन आपण पोचावं. कोणत्याही बालकाचं भविष्य त्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहता कामा नये किंवा कुठल्याही कुटुंबाला एकटं संघर्ष करायला लागू नये. प्रत्येक मुलाला ह्याला सुरक्षित समाजामध्येच आशावादी वातावरणामध्ये त्याची वाढ व्हावी अशीच कास्टची आता ह्याच्या पुढची नियोजन असेल.
1: अच्छा, आपण आता सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या प्रकल्पाविषयी बोललो तर आता सामान्य पुणेकर किंवा आमचे श्रोते या सुवर्ण महोत्सवी वर्षात तुमच्या कार्याला कशी मदत करू शकतात किंवा तुमच्याशी कसे जोडले जाऊ शकतात?
0: तू आता म्हटलंस त्याप्रमाणे कोविडच्या काळात लोकांमध्ये खूप बदल होत गेले. तेव्हापासून अजून एक चांगला बदल झाला म्हणजे लोक मदत करणे ह्याच्याकडे कल वाढला की आपल्याकडे आहे म्हणून दुसऱ्याला पण आपण मदत थोडी करावी याकडे कल खूपच वाढत गेला. तर जेव्हा दान करतो किंवा मदत करतो किंवा स्पॉन्सरशिप म्हटलं त्याच्या बरोबरीने आपल्याला असंही दिसतं की आपल्याला कधीतरी कोणा लग्न, वाढदिवस किंवा कोणाच्या स्मरणादिनाच्या निमित्ताने आपल्याला काही देणगी द्यायची असेल तरी सुद्धा अनेक लोक कास्प या संस्थेला मदत करतात. फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे छोटं योगदान 25 रुपये एवढं छोटं योगदान यामुळे सुद्धा आपल्याला मुलांच्या आयुष्यामध्ये एवढा बदल घडवू शकतो. आणि या देणग्या ज्या आहेत त्या ATG अंतर्गत कर सवलतीचा लाभ पण आपण मिळवू शकतो. हेच एक आहे. आणि प्लस आपल्याला लक्षात येतं की कास्प यामध्ये पारदर्शकता खूप आहे. एक मध्ये आम्ही उदाहरण बघितलं तसं आम्हाला जे होतं तसं की एक फारच फेमस पर्सनॅलिटी आहे तिने तिच्या लग्नामध्ये जाहीर केलं की मला काही गिफ्ट देऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही जे मला तुम्हाला जे काही गिफ्ट द्यायचे होते ते या संस्थेला तुम्ही द्या. त्यामुळे म्हणजे आपोआपच काही मुलांना मदत झाली
1: आणि ते मदतीचे हात आपोआप येत आहेत.
0: बरोबर. आणि अनेक लोकांना त्याची माहिती मिळायला लागली.
1: पण यामागे मला असं वाटतं ना कुठेतरी तो विश्वास तुम्ही संपादन केलाय.
0: 50 वर्ष राहिल्यामुळे नक्कीच. आणि हळूहळू काम ही सुरुवात झाली. आणि महत्वाचं म्हटलं तर पारदर्शकता. आपण जेव्हा कुठे काही दान करतो तेव्हा आपल्याला माहिती पण असलं पाहिजे की आपला पैसा कुठल्या दिशेने चाललाय, तो बरोबर पोहोचतोय की नाही, हे फार महत्वाचं आहे.
1: मुळात त्याची गरज आहे का हे सुद्धा समजणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: बरोबर.
1: डॉक्टर, आता तुमच्या मदतीनं किंवा या संस्थेच्या मदतीनं शिकलेलं एखादं मूल आज जेव्हा मोठ्या पदावर काम करताना दिसतं तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी किती समाधानकारक असतो किंवा एखादा असा प्रसंग जो तुमच्या मनात कायमचा कोरला गेलाय असं सांगता येईल का?
0: आमचे स्पॉन्सर्ड मुलांपैकी अनेक जण फार मोठ्या पोझिशन्सवर मोठ्या पदांवर आहेत, समाजामध्ये मानाच्या आणि जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत, आम्हाला बऱ्याच जर म्हटलं तर देश म्हटलं तर नेदरलँड्स, जर्मनी, अमेरिका इकडनं बरेच आमची मुलं आहेत आणि ते प्रत्येकजण प्रत्येक कुटुंब जवळजवळ 2 ते 3 मुलांना मदत करते. ही जवळजवळ एक साखळीच तयार झाली आहे आणि या उपक्रमातनं हातभार आम्हाला मिळतोय. हीच बाब आमच्यासाठी फार

0: मोठी प्रेरणादायक आहे आणि पुढे जाऊन जोमानं आम्हाला काम करण्याला आम्हाला प्रोत्साहित करतं. एक उदाहरण म्हणजे नाव मी इथे घेऊ शकत नाही, पण ते आज आहेत, ते एका महत्वाच्या आणि मोठ्या पदावर आहेत. तर जरी ते डायरेक्टली आम्हाला मदत नाही केली, तरी सुद्धा ते जेव्हा जेव्हा संधी मिळते ते तेव्हा तेव्हा त्या लोकांना, त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगतात की ही संस्था इथे मला माहिती आहे, कारण त्यांना स्वतःला खूप फायदा झाला होता. आणि म्हणून ते इतरांना सांगतात की तुम्हाला मदत करायची, ह्या संस्थेसाठी मदत करा, किंवा ATGचे बेनिफिट्स मिळत आहेत तर इथे करू शकता तुम्ही. आणि ही जी मोठी जी आहेत मुलं झालेली, हे एक एक छान गोष्ट आहे की जरी त्यांचे सोशल वर्कर आता रिटायर झालेत, तरी सुद्धा ते त्यांना कनेक्शनमध्ये, ते त्यांच्याशी बोलतात आणि आम्हाला त्यांच्याकडनं, त्या सोशल वर्करकडनं कळतं की आज ही मुलं काय करतात, त्यांना कुठलं बक्षीस मिळतं. तर तुला लक्षात येत आहे का की सोशल वर्कर हा खूप इंटिग्रल पार्ट आहे यामध्ये. आणि आमच्या इकडे आमच्या नशिबानेच खूपच आम्हाला चांगले सोशल वर्कर आतापर्यंत मिळालेत.
1: आणि डॉक्टर, ही किती सकारात्मक गोष्ट आहे की आपल्याला ज्या संस्थेचा फायदा झालाय त्याचं सुद्धा ऋण फेडण्याची कुठंतरी या माध्यमातून आपल्याला संधी मिळते.
0: बरोबर.
1: आणि त्या माध्यमातून तो प्रयत्न केला जातोय.
0: त्यासाठी म्हणूनच मला असं वाटतं, म्हणजे हे आपल्याकडे आहेच, म्हणजे भारतीय लोकांमध्ये आहे की मला जर मदत मिळाली तर मला दुसऱ्याला पण मदत करावी आणि त्याच्यातनं अजून लोकांना मदत करता येईल. तर ही चेन रिॲक्शन असते, ही फार मेंटेन करणं महत्वाचं आहे.
1: आणि ती सकारात्मकता कुठेतरी समाजात निर्माण होते आणि प्रत्येकजण त्यासाठी प्रोत्साहित होतो, ही चांगली गोष्ट आहे. माणुसकीची ही साखळी अधिक घट्ट करण्यासाठी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: तर एखाद्या मुलाचं आपण शिक्षण करतो किंवा पोषण किंवा प्रयोजन करतो, स्पॉन्सरशिप करतो, त्या मुलापुरतं आपण हे मर्यादित नसतं. आपण इतका म्हणजे मायक्रोस्कोपिक विचार करू नये, कारण आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपण त्या मुलाबरोबर त्या कुटुंबावर, त्या शाळेवर आणि त्या समाजावर आपण पण मदत करत असतो. हे लक्षात घ्यावं. आणि यामुळे शिक्षित आणि सक्षम मुलं आपण तयार करतो. शेवटी कुठलाही जो देश आपल्याला तयार होतो तेव्हा जर मुलं स्ट्रॉंग असतील तरच तो देशही स्ट्रॉंग होतो, हे आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारे जेव्हा सकारात्मक हा बदल झाला तर चांगली साखळी निर्माण होते. आणि याला सोशल वर्कमध्ये आपण रिपल इफेक्ट म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी जेव्हा हा इफेक्ट येतो तो पुढे पुढे पुढे जात असतो आणि आपण एक मास पॉझिटिव्हिटी तयार करतो आपल्या समाजामध्ये. तर मला असं वाटतं हे प्रत्येकाला, त्यासाठी श्रीमंत गरीब किंवा फिलॅन्ट्रॉफिस्ट होण्याची गरज नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीमध्ये सुद्धा मदत करू शकतो.
1: वा डॉक्टर, आजच्या या संवादातून एक गोष्ट नक्कीच पटली की मदतीचा हात छोटा असो किंवा मोठा, तो एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि ही संस्था करत असलेलं हे ज्ञानदान किंवा जीवनदान खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप आदर्श आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेरणादायी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा.

0: व्यक्तिवेध हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून. या कार्यक्रमात आपण ऐकलात कास्प अर्थात कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम या संस्थेची 50 वर्षांची वाटचाल याविषयी संस्थेच्या डॉक्टर अनिता जोशी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मी तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहा आणि काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: श्रोते हो आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय

0: टेलिग्राम चॅनल, पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 3 वाजतायत. सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणातच.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 4:55 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम हिटेरो हेल्थकेअर लिमिटेड.
1: श्रोते हो, नमस्कार. मी ओमकार दीक्षित तुमचं स्वागत करतो डॉक्टर अमेय पाठक यांच्या संधिवात कारणे आणि उपचार या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात. आज आपण थेट संवाद साधणार आहोत डॉक्टर अमेय पाठक यांच्याशी. डॉक्टरांनी MBBS केले असून DNB मेडिसिन आणि DNB रोमॅटॉलॉजीमध्ये म्हणजेच संधिवातामध्ये

0: सुपर स्पेशलायझेशन केले आहे. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरंडवणे इथे आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. डॉक्टर अमेय पाठक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वात आधी सर मला विचारायचंय की रुमेटोलॉजिस्ट कोणत्या आजारावर उपचार करतात?
1: रुमेटोलॉजी हे संधिवातावरील एक सुपरस्पेशलायझेशन आहे. यामध्ये सांधेविकार, सांध्यांच्या सभोवतालचे स्नायू अर्थात मसल्स किंवा हाडं यांचे विकार आणि आपल्या इम्युनिटीच्या डिस्टर्बन्समुळे सांधेदुखी किंवा वेगवेगळे आजार उद्भवतात, या आजारांवरचं स्पेशलायझेशन म्हणजेच रुमेटोलॉजी, आणि या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर यांना रुमेटोलॉजिस्ट म्हणतात.
0: बरोबर आहे. तर मग सर मला विचारायचं आहे की संधिवात म्हणजे काय आणि त्याची सर्वसाधारण कारणे किंवा लक्षणं काय असतात?
1: संधिवात म्हणजे सांधेदुखी होणे, सांधे सुजणे, सांधे ताठरणे अशा आजारांना संधिवात असं म्हणतात. पण संधिवात हा एक आजार नाही आहे. संधिवात हे एक प्रकारचं मॅनिफेस्टेशन किंवा आजारांचं एक लक्षण आहे ज्यांमध्ये सांधेदुखी होते. मेडिकल टर्ममध्ये आम्ही यांना सिस्टमिक ऑटोइम्युन रुमॅटिक डिसऑर्डर म्हणतो, ज्यामध्ये इम्युनिटीचे वेगळे वेगळे आजार येतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने सांधेदुखी उद्भवते, म्हणून याला संधिवात असं एक जनरल टर्म आहे.
0: बरोबर. पण मग याची लक्षणं नेमकी काय असतात?
1: याची कॉमन लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखतात, ज्या सांध्यांना त्रास होतो त्या सांध्यांमध्ये सूज येते, त्यावरती आपण त्वचेला हात लावलेला असता ती त्वचेचं टेम्परेचर हे वाढलेलं जाणवतो, किंवा त्या पर्टिक्युलर जॉईंटचा म्हणजे ज्या सांध्याची प्रॉब्लेम होत आहे त्या सांध्यांची हालचाल करणं डिफिकल्ट जातं किंवा कठीण जातं. याचसोबत पेशंटना या जॉईंटमध्ये ताठरपणा जाणवतो, म्हणजे हा ताठरपणा याला आम्ही अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो, ज्यामध्ये सकाळी उठले असता हातांची बोटे इन्वॉल्व्ह झाली असते ते हात मूठ आवळणे जे कठीण जाते. तसेच पाठींमध्ये हा प्रॉब्लेम होत असेल तर पाठीमध्ये आपल्याला सकाळी उठले असता ताटपणा जाणवतो.
0: बरोबर. मग डॉक्टर मला असं विचारायचंय की मग आमवात म्हणजे नक्की काय आणि त्याची कारणं किंवा लक्षणं काय असतात?
1: हा चांगला प्रश्न आहे. आमवात म्हणजे बेसिकली एखाद्या पेशंटला आपल्या ऑटोइम्युनिटीमुळे सांध्यांची सूज येणे, सांध्यांमध्ये कडकपणा होणे, याला आमवात असं मराठीत म्हणलं जातं. त्याचा मेडिकल टर्ममध्ये अर्थ आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. हा केवळ एक सांध्याचा आजार नसून एक ऑटोइम्युन आजार आहे आणि त्यांमध्ये सांध्यांचा प्रभावपणे इन्व्हॉल्वमेंट होते, म्हणून याला आमवात या प्रकारची सांधेदुखी म्हणली जाते.
0: बरोबर आहे. डॉक्टर अमेय पाठक सर, आपले मनापासून आभार. आज आपण सांधेदुखी या अनेकांना भेडसावणाऱ्या आणि शारीरिक त्रास सोसणाऱ्या रुग्णांसाठी आपली ही माहिती निश्चितच महत्वपूर्ण आणि फायद्याची ठरेल. श्रोते हो, डॉक्टर अमेय पाठक यांच्या सांधेदुखी कारणे आणि उपचार कार्यक्रमाच्या पहिल्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपल्याला सुद्धा अशाच प्रकारच्या आजारासंबंधी समस्या भेडसावत असतील तर आम्हाला आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने सांगा, कारण सांधेदुखीवर उपचार आहेत आणि ती पूर्णपणे बरी होऊ शकते. गरज आहे ती फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि वेळीच उपचारांची. डॉक्टर गेल्या 4 वर्षांपासून याच क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे नेक्स्ट्रा क्लिनिक पाटील रिजन्सी कलिंग हॉटेलमागे एरंडवणे या ठिकाणी आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7:30 या वेळेत आपण त्यांना आपल्या सांधेदुखीवरच्या अचूक निदानासाठी भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा 9075111591. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9075111591. लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: ज्यांच्यामुळे

0: आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात ऐकूया विश्वास पाटील लिखित पांगिरा या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी. हनुमंताचं घराकडे चांगलं लक्ष होतं. शेतीत नवे नवे प्रयोग करावेत, नवी बियाणं पेरावी, लागवडीच्या रीती बदलाव्या असं चालू होतं. पण आत्तापर्यंत पाणी नव्हतं, पाण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं, सारी कोंडी तिथंच. यंदा आभाळ मावली गावाला पावली, हनुमंता हरकून गेला. शनिवार रविवारची सुट्टी काढून गावाकडं धाव घेऊ लागला. वाईटातनं चांगलं घडतं हे खरंच म्हणायचं. सोकाजीच्या नादानं लक्ष्मी आणि बाजी जमीन घालवून बसले, वाऱ्यावर उघडे पडले, माया तुटली, नोंदारी फुटली. बाजी लक्ष्मीची जोडी नवा जन्म घेतल्यागत मुरारच्या घरात राबत होती. डोळ्या मोर पोरग सुधारलं याचं समाधान आता मुरारला वाटत होतं. आता सुट्टी काढून हनुमंत आला होता. मुरार कामाला हात लावायचा तर पोर आप्पा गब्बसा की आता म्हणून खेकसायची. चार दिवसात 8 एकर रानात हळवा कांदा लावून झाला. हनुमंता बोलला, आप्पा गेल्या साली कांद्याचा भाव क्विंटलला 200 निघाला. मला वाटलं या साली एकराला 50-60 हजार सहज मिळतील. पोरा जे मिळेल ते कुठं पळून जात आहे का? पर असा हिशोब मांडू नको. आपली शेतकऱ्यांची जात, आपण हिशोबानं कष्ट करायचं नसत्यात. पीक निघाल्यावर शेतकऱ्याला बी कोण हिशोबानं देत नाही. जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं. चिणू गुणाजीची थोरली लेख लग्नाला आली होती. पोरगी दिली तर तालेवाराच्यातच द्यायची. वाडा पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, जमलंच तर पाहुण्याचा एखादा बंगला मांगोल्याला किंवा जिल्ह्याला आंबेपूरला असावा अशी त्याची भावी जावयाबद्दल अपेक्षा होती. पण अशा जावयासाठी बुट्टीनं दागिनं द्यावे लागतात, खर्च करावा लागतो. सहकारी बँकेनं 10 वर्षामागच्या गाई म्हशींच्या कर्जांची थकबाकी काढली. गावातल्या कित्येक कुळांचं कर्ज 3 हजारांवरनं व्याजानं व्याज वाढून 9 हजारांवर गेलेलं. 50 नोटिशा काढून व्याज बी मिळणार म्हणून बँकेनं जप्त्या आणल्या. हनुमंतानं शेतकी अधिकाऱ्यांच्या गाठीबाठी घेतल्या. पिकांचं कोष्टक तो जाणून घेऊ लागला. पहिला हप्ता म्हणून त्यानं एकरी 1 पोतं मिक्सचर आणि 1 पोतं युरिया उधळून टाकला. खांद्यावर पाटी धरून हनुमंता बाजी भरलेली मूठ रानात फका फका फेकू लागले. बांधावर बसलेला मुरार पाटील ओरडला, पोरानो जरा बारीक मूठ धरा की. बऱ्याच दिवसात गंजलेल्या मोटरी शिवारात सुरू झाल्या. 10-15 दिवसाला पाण्याची पाळी कांद्यातनं फिरू लागली. पिकानं चांगला जोम धरला. बाकीच्या 10 शेतकऱ्यात हनुमंता वकिलाचा मळा देखणा दिसू लागला. तालुक्याच्या शेतकी अधिकाऱ्यानं सल्ला दिला, आय ते पाणी जपून वापरा. पाऊस काळ सारखाच राहील याची शाश्वती नाही. ऊसासारखी पिकं लगेच घेऊ नका. हनुमंताला हा विचार पटला. त्यानं गावातली तरुणी म्हातारी एकत्र केली. संपतराव तान्या भिलारे बी मिटिंगला आले. पाणी जपून कसं वापरायचं यावर शेतकी अधिकाऱ्याचं भाषण झालं. पाणी राहिलं तर आपण जगू असं हनुमंतांनी गावाला हात जोडून सांगितलं. साऱ्या गावानं शपथा खाल्ल्या. माळवं दाळवं करू, भाजीपाला करू, पण ऊस नको, लांब पल्ल्याची पिकं नकोत, गावाचं वाळवंट होऊ द्यायचं नाही अशा शपथा साऱ्यांनी खाल्ल्या.

मुरार देवाला हात जोडायचा. देवासे दुबा यश दे रे पोरांना. आदन म्हणणं अणमंता बाजी एखादं कांद्याचं रोप उपटायचे. गरगरीत झालेला तांबडा भडक कांदा बघायचे. दिसामागनं मोठा आकार धरणारा कांदा बघून हणमंता बापाला विचारायचा, आप्पा कसं एकरी 60,000 एक बी पै कमी येणार नाही, जास्तीच मिळेल, बाजी बोलायचा. म्हातारा मुरार हणमंता बाजीला समजावायचा, पोरानू धीर धरा, लई आकडं मोडू नका, तुमच्यापेक्षा मी चिक्कार पावसाळं पाहिलेत, काही केळा खळाभर धान्याचं सपान बघितलं, तिथं पोती दोन पोती पिशाबी धावल्या नाहीत, कित्येक दवाटातला घास पोटात न गेल्याचं बघितलंय मी. पोरानू जास्तीत जास्त पिकू दे म्हणून सिदुबाला हात जोडा, यमाईचा धावा करा, पण धीर धरा. राना रानात कांदा भरला, बचक बचक एवढा नेटा कांदा, साऱ्या पांढरेला हसू फुटलं. एक सकाळी आभाळ अंधारून आलं, दिवसच उगवला नाही. गावकरी चितागती झाले, सैरभैर होऊन इकडून तिकडे पळू लागले, गच्च आभाळाकडे खुळ्यावानी बघू लागले. आता तोंडातला घास पळवतीस काय रे पर्जन्य राजा, हळवा कांदा नावाचा हळवा. अशा टिपणाला रानावर एक जरी सर कोसळली तरी कांदा कुजून ढेण होणार, माती माती होणार. पोरी बाळींची लग्न तशीच राहणार, सातबारावरची आळी बाप जन्मी कमी होणार नाहीत. शहर गावाकडे शिकायला निघणाऱ्या पोरांचा पाय उमऱ्यातनं बाहेर निघणार नाही, ईर्षा जिद्द सार काही मातीमोल होणार. गावकऱ्यांना अन्नपाण्याची शूद राहिली नाही, तव्यातल्या भाकरी करपून गेल्या, निमार्ध्या घडलेल्या भाकरी काटवटीतच राहिल्या, मळलेलं पीठ वाळून गेलं. शेदोनशे शेतकरी सिदुबाकडे पळत गेले. बिननिवाऱ्याचा सिदुबा मातीच्या ढिगाऱ्याबाहेर उघडा वागडा बसलेला. सिदुबाभोवती लोकांनी गर्दी केली. लई दिसानं तोंड गुळमाट झाल्या, देवा ताटातला घास वटापर्यंत जाऊ दे रे. लई दिसानं माती पिकली र राजा, वाटुळ करू नका परमेश्वरा. देव देवऋषी पण सुरू झालं. काही शेतकऱ्यांनी आपल्या रानात बकरी कापली, कोणी काळी करडी कोंबडी ओवाळली, बांधावर खाऊची पानन सुपाऱ्या ठेवल्या. ढगाळलेला दिवस तसाच गेला. काळे नेळ ढग गावकऱ्यांच्या स्वप्नात आले. वेडेवाकडे आकार घेऊन त्यांनी सर्वांना भिवून मारलं. दिसा दोन दिसात हिरव्या पाती भुईकडं धाव घेऊ लागल्या, मोडू लागल्या. माना मोडल्या माना मोडल्या, गावभर गजर झाला. कांदा बनल्याची खूण पटली, हिरवी पाती सुकू लागली, बाजूच्या गावातला कांदा कोणनला गेल्याची बातमी कळाली आणि शेतकरी हरकले. पांगीरकरांची झोप उडाली. दिवस अन रातीत फरक राहिला नाही. रोजंदारी गडी दिवसाची अन रातीची दुहेरी बाजी मारू लागले. झांजड पडताना पेट्रोमॅक्सच्या बत्त्या पेटू लागल्या. माणसं म्हणायची, नाती दुती लेख बिन लग्नाची घरात ठेवली तरी चालल, पण हळवान बाजारात पळवा. म्हाताऱ्या मुरारचं मन समाधानी होत. आयुष्यात अनेकदा पिकाची गणितं चुकली होती. जिथं 80 पोती कांद्याची ईर्षा धरावी, तिथं अंगठ्या एवढा कांदा 8 पोती बी गवसला नाही. पण यंदा पोरांच्या हाताला यश दिसत होत. एक रात हजार भर गोणी भरू लागल्या. हातातली काठी हवेत फिरवीत भले करून मुरार नाचू लागला. 1,50,000 तर मरण नाही, पोरं बोलू लागली. त्यांच्या तोंडाला पुनारनं आता हात लावला नाही. पिकलंच होतं तसं बक्कळ. यंदा सगुणाच्या लग्नाचा बार उडिवणारच, चिणुगुणाजी आनंदानी ओरडू लागला. गावात ट्रक आले, आळीपाळीने ट्रकात कांद्याच्या गोणी चढू लागल्या. पण ट्रकचे ड्रायव्हर भाड्याची रोख रक्कम घेतल्याशिवाय स्टार्टर मारेनात. शेतकरी ओरडायचा, रचल की बाजारात, गेल्या गेल्या पैका येईल हातात, रुपयाला 1.5 रुपये देऊ. मालक बिन डिझेलचा ट्रक कसा चालायचा, तुमचा बाजार तुम्हाला लखलाब. काहीतरी करून पैशाची जमवाजमवी झाली. पांगिऱ्यातनं ट्रक बाहेर पडू लागले. कोण नवऱ्याला नवं डोरलं आणायला सांगू लागलं, कुणी कानातल्या कुड्यांचा आग्रेव धरला. आगीन गाडीची शिट्टी ऐकू आली. कोणन जवळ आलं. साऱ्या रस्त्यानं आंब्याच्या

0: लावळ्या बांधलेले कांद्याचे ट्रक आणि शिंग रंगवलेल्या झुली चढवलेल्या बैलगाड्या दिसत होत्या. कोणंचा बाजार खचून भरला होता. पांगिरकरांनी आपापल्या सलगीच्या आडत्यांच्या काट्यामुळं माल आबदारी ठेवला. जो तो बाजार न्याहाळू लागला. 60-70 एकरांच्या जागेत भलादांडगा बाजार पसरलेला. टोळधाड यावी तसा व्यापाऱ्यांचा घुळका लिलाव पुकारण्यासाठी येत होता. बाजी मुरारला म्हणाला, अप्पा, हे व्यापारी असं भूतागत का करत्यात गा? पोरानो, हे बघून आणि सोसून मन मेल्या ती आमची, मुरार सांगू लागला. यात काहीच नाही, आता नाफीड क्विंटलला 70 रुपये आम्ही देतं. 70 आत कोणाला बोलू देत नाही, नाहीतर आधी शेतकऱ्यांची 20 रुपयानं बी क्विंटल देऊन टाकलाय. कुंभाराच्या भातीला बी याच्या परीस ज्यादा किंमत असती. अप्पा, हे हाल संपायचं कधी? सरणावरच. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः वाचनाचा पुढचा भाग या काही क्षणाच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: लिलावाले पुकारा करीत पुढे पुढे सरकू लागले. 180-90 रुपये क्विंटलचा भाव चाललेला. पांगिरकर नाचू लागले. धारण झकास आहे. धुळाप्पाच्या काळ्या तोंडावर हसू फुटलं. विचारे गुरुजी गडबडीनं आकडेमोड करू लागलं. उद्या लेकीला मुलगा बघायसाठी कोणकोणत्या गावाला जायचं? तालेवार बघायचा का नोकरदार? सार लग्नाचं कोष्टक चिणू गुणाजीच्या डोक्यात फिरू लागलं. होस्टन गाई बऱ्या का बंगलोरी म्हशी चांगल्या? याचा विचार हणमंतान बाजी करू लागलं. आताचे 2 वाजलेले. लिलाव 5-6 वाजेपर्यंत चालतील. आजच्या धारणेत जवळजवळ साऱ्या पांगिऱ्याचं साधतंय. सगळे खुशीनं पानताबाखू चघळू लागले. बोला बोलाचा दंगा अगदी अगदी जवळ येऊ लागला. लिलावाले पुढं सरकू लागले. पांगिरकरांनी पोती सोडली. समोरच्या ढिगावरनं शेतकरी मायेनं हात फिरवू लागले. इतकी आत एक व्यापारी बोलला, पुरा हुआ बस. अचानक लिलावच बंद झाले. बाजारात व्यापारी दिसनासे झाले. ओठातला घास पोटात गेला नाही. शेतकरी हवालदिल झाले. मुरारचं तोंड काळ टिक्कर पडलं. विचारे गुरुजी आकडेमोडीचा कागद चुरगाळून साऱ्यांच्या तोंडाकडे बघायला लागले. धुळा आणि चिणुगुणाजीला डबडबून घाम फुटला. सारा बाजार गांगरून गेला. लोक घोळक्याने एकत्र होऊ लागले. लिलाव असा कसा एकदम बंद झाला? गटागटानं चर्चा सुरू झाली. बाजारगावचा शिवा मोठमोठ्यानं बोलू लागला, ये कारस्थान आम्हाला चांगलं माहीत आहे. आता लाखानं पोती बाजारात आल्यात म्हणून असे लिलाव पुकारित नाहीत. त्यांना दर पाडायचा हाय. आमचा कांदा मातीच्या मोलानं घ्यायचा हाय. आपण कांदा सिकायचा नाही, हणमंता बोलला. न ऐकून काय करायचं, एक म्हातारा बोलला. पुरा आपला नाशिवंत माल. कांद्याचं घरात पिकवाण घालायचं का? नाशिवंत माल बघूनच हे असं खोड्यात अडकत्यात, मान धरत्यात आणि अलगद सुरी मानावरनं फिरवत्यात. हणमंताचा चेहरा खरकन उतरला. थोडा वेळ त्याला काही सुचे ना. कावरा पावराहून तो इकडं तिकडं बघू लागला. त्यानं स्वतःला कसं बसं सावरलं. 4 तरणी पोरं घेऊन मार्केट कमिटीचं ऑफिस गाठलं. तिथं बी कोणी नव्हतं. चेअरमन साहेब मीटिंगला मुंबईला गेलेले. सेक्रेटरी अर्ध्या दिवसाच्या रजेवर होते. एक कारकून तेवढा फोनजवळ बसलेला. हणमंताबरोबर असलेला बाजारगावचा शिवा आणि संपतराव डोकरे बी तणतणू लागला. हणमंता मोठ्यानं ओरडला, अशा वेळेला चेअरमन का इथं थांबले नाहीत? हे बघा साहेब, संघाला जेवढी खरेदी करायची होती तेवढी काल

करून संपली. आता इथं थांबून तरी आम्हाला काय करायचं? पाहिजे तर नाफेडच्या ऑफिसात जावा. हनुमंता तरणी पोरं घेऊन नाफेडच्या ऑफिसात निघाला. संघातल्या त्या पोरानं संपतरावाला हळूच खुणावलं. तो कानात बोलला, पाटील, या येड्यांच्या जत्रत का फिरता? 2 दिवस कळ काढा. आपल्या माणसांसाठी चेअरमन साहेबांनी संघाचा कोटा अजून ठेवलाय की तुम्हासनी 200 दर मिळल, पण या जत्रत कशापाई फिरता? संपतराव हळूच तिथून गुल झाला. नाफेडच्या ऑफिसात घोळका घुसला. समोरच्या टेबलावर हात आपटीत हनुमंता विचारू लागला, का लिलाव का बंद झाले? आहो, एवढी डोक्यात का राग घालून घेता? शांतपणे नाफेडवाले साहेब बोलले, आज नाही तर उद्या लिलाव सुरू होतील. पण आज निम्म्यात का बंद झाले? कदाचित व्यापाऱ्यांची जोडणी झाली नसेल. आम्ही बाजार बंद पाडू. साहेब मन हसले आणि म्हणाले, हेपा मंडळी, असे काट्यावर येऊ नका. माझ्या हातात जे आहे ते मी करणारच. आम्ही तुम्हाला 70 रुपये क्विंटलची हमी देतो. चला, आणता का 70 रुपयानं कांदा? आत्ता घेतो आम्ही, तोही आमचा कोटा संपेपर्यंत. आहो, पण व्यापारी मुद्दाम नाडतात. ते तुम्ही सरकारला विचारा. माझ्यापुरती मी तुमची काय सेवा करू ती सांगा. हनुमंता मित्रांचं पोस्टात धावला. त्यानं जिल्ह्याला कलेक्टर साहेबाला फोन लावला. योगायोगानं कलेक्टर फोनवर भेटले. हनुमंतानं त्यांना झाली कथा थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. काहीतरी गडबड असावी याचा अंदाज साहेबाला आला. त्यांनी लगेच DDR ऑफिसला फोन लावला. उद्याच्या उद्या जागेवर जाऊन मला अहवाल सादर करा असं फरमावलं. DDR साहेबी स्टेट कमिटीच्या मीटिंगच्या निमित्तानं मुंबईला गेलेले. त्यांच्या खालचा अधिकारी उद्याच जाऊन अहवाल पाठवतो असं साहेबांना सांगून रिकामा झाला. बाजारात दंगल व्हायची शक्यता आहे, आम्हाला संरक्षण द्या असा अर्ज व्यापाऱ्यांनी कोणन पोलीस ठाण्यात आधीच दिला होता. फौजदार साहेब फोनात बोट फिरवू लागले. जादा बंदोबस्ताची कशी गरज आहे हे तोंडाला फेस येईस्तोवर SP साहेबाला पटवून सांगू लागले. शेतकऱ्यांच्या हातात कष्ट होते, बाजार नव्हता. सारे हवालदिल झालेले. रात्रीच्या अंधारात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. उद्याचं काय नि कसं हा सवाल बेचैन करीत होता. गावाकडनं झुणका भाकरीची गठुळी आली होती. कुणाला तुकडा गोड लागत नव्हता. शत्रूनं एखादा प्रदेश जिंकावा किंवा त्याची रसद सोबाजून तोडून मुलुक एकाकी पडावा तसं साऱ्यांचं झालं होतं. घराकडची वाट मोकळी असून उपयोग नव्हता. हा नाशिवंत माल कुठं न्यायचा, कुठं साठवायचा? दिवसा ढवळ्या गावावर दरोडा पडावा आणि चावडीवर ऐवज वाटून घ्यावा तसं झालं होतं. बैलगाडीचे बैल उपाशी तापाशी जुवावर मान टाकून पडलेले. ज्यांचे ट्रक भाड्याचे पैसे राहिलेले त्यांच्या मागं ट्रकवाले गनिमागत लागलेले. आहे तो कांदा टाकून बाजारातनं पळ काढावा असं शेतकऱ्यांना झालेलं. व्यापाऱ्यांच्या दलालांच्या या चावारी फासानं शेतकऱ्यांची झोप उडाली. रातभर शेतकरी जागेच होते. शेकोट्या पेटवून उपाशी पोटानं जाळ धरून बसलेले. अंधार बघीत तशीच रात्र काढलेली. चहावाला आधी गन्ना घेणार तेव्हाच चहा देणार. त्यांच्याकडे चहाच्या घोटाला पैसे नव्हते. त्यांनी दुसऱ्याकडनं मागून घेतले. झाडून खिसे रिकामे झाले. कप अर्धा कप चहा मारल्यावर तेवढीच पेंगुळ्या मनाला उभारी झाली. रात्री कित्येकांना बैलांना वैरण काढी करायचं भान राहिलं नाही. बिनसाऱ्या पाण्याची बैलं खोट्यानं मुस्काट घाशीत होती. हंबरत्या नजरेनं धन्याकडे बघत होती. शेतकऱ्यांचा माथा आता भडकू लागला. आज लिलाव पुकारले नाहीत तर बाजाराचं काही खरं नव्हतं. पोलिसांनी व्यापाऱ्यांना विनंती करावी म्हणून हनुमंता, बाजारगावचा शिवा आणि तरणीताठी 10-12 पोरं सकाळचीच पोलीस स्टेशनात गेली. तर शेतकऱ्यांना आधी तिथं व्यापाऱ्यांची शिष्टमंडळ ठाण मांडून बसलेली. व्यापारी मोठमोठ्यांना फौजदाराला सांगत होते, गर्दीप्रमाण्यापेक्षा वाढली, आम्हाला संरक्षण द्या, त्याशिवाय आम्ही लिलाव काय बोलणार नाही. अहो, आम्ही वर्षभर काबाड कष्ट करून मरतो, आम्हाला संरक्षण कोण देणार? हनुमंताने विचारलं.

शेतकऱ्यांची भडक बोलणारी पोरं आणि संरक्षण मागणारे व्यापारी बघून फौजदार टरकला. व्यापारी मुद्दाम लिलाव बोलेना, त्यांना माल पाडून खरेदी करायची. शेतकरी तक्रार करू लागले. फौजदारानं सामोपचाराचा प्रयत्न केला, तोडगा निघाला नाही. पोलिसांनी बाजाराचा न्यारा रंग ओळखला आणि SP ऑफिसला लाईटनिंग कॉल केला. 11 वाजले, उन्हभलतं तावदारू लागलं, कायली होऊ लागली अंगाची.

गेला. 11 वाजले, उनभलतंच ताव दारू लागलं, कायली होऊ लागली अंगाची. शेतकरी तोंड वासून आभाळाकडे बघू लागला. ज्ञानू सावळा चमकून म्हणाला, आजचं चालिंदर न्यारच दिसतं, कदाचित सांच्या पारी आभाळ गळायला लागल. पाऊस झाला तर जल्माचा काला, सगळ्या कांद्याला मोड फुटल, कुजून साऱ्या मालाचं दही होईल, हा बकलेला मुरार बोलला. आईबाप मेल्या गत शेतकरी आभाळाकडे बघायला लागले. उघड्यावरच कांद्याची वाट लागल, देवबी तारू शकणार नाही. व्यापाऱ्यांचा तिडा तरण्या पोरांनी ओळखला. मालाचं दर व्यापारी पाडून ठेवतायत. आज माल विकायचा नाही हा निश्चय झाला, पण बिनविक्रीचा माल घेऊन कुठं जायचं हे बी खोडं सुटना. पण लिलाव तरी पुकारायला पाहिजे होते, व्यापारी पुढं सरकना आणि जागोजाग बंदुका घेऊन पोलीस उभय. व्यापारी दबकत दबकत बाजारात उतरू लागले. कांद्याच्या ढिगांवर चपला बूट नाचू लागले. बोलो बोलो 100 रुपये, बोलो 80 रुपये. सुरुवातीच्या 2 शेतकऱ्यांनी नाही म्हटलं, तिसरा 80 विकायला तयार झाला. तोच बाजारगावचा शिवा ओरडला, काय करतोस, मारतोस का सारी? काय करू रमी, तो तरुण डोळपुशीत म्हणाला, कालपासनं म्हातारीला घेऊन सारं घरदार दवाखान्याच्या दारात बसलंय, पैका नाही दवा पाण्याला, तसं डॉक्टर हात बी लावायला तयार नाही, काय करू? बाजार हादरला. कालची 180 धारण नुसत्या 80 आली. कंबारड मोडल्यागत झालं, तोंडचं पाणी पळालं, घशाला कोरड पडली. मुरार खचून गेला. हणमंता बाजी ओलं डोळपुशीत दगडावर बसले, डोळ्यामोर इलायती गायी हमरू लागल्या. चिणू गुणाजीच्या पोटात कालवा कालव झाली. लेकीचा भरला मळवट कुणीतरी पुसत असल्याचा भास आला. मुसमुसत मुसमुसत तो डोळ पुसू लागला. जेटीला आलेला धुळा दरदरून फुटलेला घाम पुसू लागला. त्याच्या डोळ्यामोर फाशीचा दोर उड्या मारू लागला. तुका दादाचं आंबेपूरला 11 निघालेलं पोरग उमऱ्यात खोळंबून बसलं. धुळाच्या पायाखालची फासाची फळी बेता बेतानं सरकू लागली. पांगिरा, बाजारगाव, डंबरगाव असे साऱ्या मुलखाचे शेतकरी हातबदले. पाडून माल विकायचा नाही असा निश्चय झालेला, पण ऊन तावदारू लागलं. ढग करवंदासारखे काळे निळे होऊ लागले. पाणी पडायचा अवकाश की कांद्याचा काला. सारी मातीची धन. एका बाजूनं व्यापारी चावरी फास टाकून मान आवळून बसलेले, तर दुसरीकडे ढगाडून काळ वेडावणं दाखवू लागलेला. काळ्या आभाळाकडे बघीत एक दोघांनी 80-80 कांद्याची लूट घातली. आता धुळाच्या ढिगाऱ्यापुढं दलालांची टोळी आली. बोलो बोलो. 75 हा आकडा ऐकताच धुळ्यानं चित्त्यासारखी झेप घेतली. चिचूक आहेत रे हे, बोलणाऱ्याची नरडीच धरली. मेलो मेलो धरा धरा कालवा झाला, ठेणगी पडली. खतखदून भरलेल्या दारूच्या कोठारानं पेट घेतला. धडाधड जाळ पेटू लागला. शेतकरी हातात घावल ते फेकू लागले. पोलिसांनी लाठ्यांचा दणका सुरू केला. शेतकरी बुकी एवढा कांदा व्यापाऱ्यावर पोलिसावर फेकू लागले. कांद्याचा पाऊस पडू लागला. डोकी शेकून निघू लागली. शांत व्हा शांत व्हा हा काही जणांचा आवाज कुठल्या कुठं विरला. शेतकरी शक्ती आवाक्याबाहेर गेली. धुराच्या नाळ्या फुटल्या. बेभान शेतकरी धुरातनं पुढं सरकू लागले. कोण मारतोय, कोणाला मारतोय भानच राहिलं नाही. गोळीबाराची ऑर्डर आली. काडतुसं पेटली, ठिणग्या उडाल्या. माणसं वाट घावल तिकडं पळत सुटली. साप्त्यानं ओढत बैलं डिरकू लागली, उधळू लागली, हल्ला गुल्ला माजला. 5 मिनिटात सारं शांत झालं. भरल्या बाजारावर मरणकळा पसरली.
भळा भळा रक्त वाहू लागलं.

लागलं. 15 शेतकरी निश्चित भुईवर आडवे पडलेले, रक्त मातीत मिसळू लागलेलं. 15 7 पांगीरकर होते. धुळाची मुरारची स्थिती गंभीर होती. आता मरतायत का मग अशी अवस्था. पोलीस गाड्या आल्या. जित्ती जखमी माणसं मुडद्यागत धरून हणमंता बसलेला. रडावं का ओरडावं ते कळत नव्हतं. पुरा अपारून गेलेला. पोलीस गाड्या दवाखान्याकडे निघाल्या. उघड्यावर पडलेल्या कांद्याचा पंचनामा सुरू झाला. काळ्या मिट्ट तोंडाचं रडवेलं आभाळ भांबावून इकडं तिकडं बघू लागलं. वारा सुटला. कांद्याची टरफलं वारंधटीला लागली. साऱ्या आभाळातनं उडू लागली. असं म्हणत तांबडा तांबडा भडक झाला. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आता इथेच समाप्त होत आहे. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात पुढच्या सोमवारपासनं एका नव्या कादंबरीसह आम्ही आपल्याला भेटणार आहोत. आठवडाभर या कादंबरीची प्रतीक्षा आपण नक्कीच कराल या खात्रीसह आपला आता निरोप घेते. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण विश्वास पाटील यांच्या पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:28 झाली आहेत.
4: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
5: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुझे कॉफी पे बुलाया है.
6: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुणे आय केअर सांजधारा.
2: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
7: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
8: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
7: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
8: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
7: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
8: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
7: तर दुचाकीसाठी फक्त 10%.

0: हे व्याज दरापासून
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
0: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे. मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोतेहो, आजच्या पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया कुणाल गांजावाला यांच्या स्वरात सावरखेडे गाव या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अविनाश विश्वजीत यांनी.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी. चित्रपट मितवा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर सांजधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजतात. ऐकूया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन आणि पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पदवीप्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ अर्थात DTL अभ्यासक्रमाच्या

रेखांकन आणि हिशेबशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जशीच्या तशी उचलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठातर्फे नुकत्याच झालेल्या या विषयाच्या परीक्षेसाठी 2025 नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रथमच 100 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिकेतले सर्व 8 प्रश्न हे लॉयर्स कंपॅनियन ऑन लेखांकन आणि हिशेबशास्त्र फॉर DTL या पुस्तकातून थेट उचलल्याचं निदर्शनास आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित प्राध्यापक आणि परीक्षा विभागातल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगानं जाहीर केलेलं वेळापत्रक तसंच जिल्ह्यातल्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या उत्पादनांची निर्यात वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत उद्योजकांना व्यापक माहिती मिळावी यासाठी माहिती आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. रोजगार मेळावा ही ग्रामीण भागातल्या युवावर्गासाठी करिअरच्या प्रवासातली मोठी सुवर्णसंधी आहे असं मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलं. संगमनेर इथं शिवसेना युवासेना, शंभूराजे युवा प्रतिष्ठान आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सुखी पांडा, देहम नेचर क्युअर, डिस्कव्हर नेचर आणि शांतिवन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रतिबिंब या छायाचित्र प्रदर्शनाचं पुण्यामध्ये 24 ते 26 मे 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. आपले व्यवसाय सांभाळून छायाचित्रणाची आवड मनापासून जपणाऱ्या 13 गुणी हौशी छायाचित्रकारांच्या कलाकृतींचा त्यामध्ये समावेश आहे अशी माहिती संयोजक केदार दंडगे आणि समीर चाफेकर यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना उद्योजक बनण्यासाठी शासनाकडून मुरघास संयंत्र वाटप ही महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. त्याचा जास्तीत जास्त पात्र पशुपालक आणि शेतकरी समूह गटांनी लाभ घ्यावा असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये केलं आहे. देशातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी नीट परीक्षा पेपर फुटल्यामुळे सर्वोच्च परीक्षा नियंत्रण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही केवळ गोपनीयता भंग पावल्याची घटना नसून संपूर्ण शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणेचं अपयश आहे असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ हुलगेश चलवादी यांनी आज पुण्यामध्ये व्यक्त केलं. दरम्यान पुण्यातल्या विविध संस्था संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला असून यातल्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सजग नागरिकांनी तशी मागणी मन की बात मध्ये करावी असं आवाहन एरंडवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी परिसरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 करता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 11वी प्रथम वर्षासाठी अंदाजे 51 रिक्त पदांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून गुवाहाटी आसाम इथं पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीनं आज ताब्यात घेतलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैधरित्या वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, मला खात्री आहे आत्ताचं गाणं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा देवानंद आणि गीताबाली नक्की आले असतील ना. 1951 मध्ये गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या बाजी या चित्रपटातलं हे गाणं. मंडळी, बाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला. आवारा या चित्रपटानंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बाजी होता. असं म्हणतात की बाजी हा देशातला पहिला क्राईम नॉयर होता, ज्याने बॉम्बे नॉयर नावाचा एक नवीन प्रकार सुरू केला. 1946 गिल्डा या चित्रपटावरून बाजी या फिल्मची कथा प्रेरित होती. हा एक क्राईम थ्रिलर होता, ज्याला संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. या चित्रपटाला 50 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड नॉयर चित्रपट म्हणून फिल्मफेअरमध्ये गौरवण्यात आलं होतं. या चित्रपटाची अजून एक माहिती नसलेली गोष्ट तुम्हाला सांगते हं. असं म्हणतात की त्या काळी देवानंद आणि गुरुदत्त यांचा संघर्षाचा काळ म्हणजेच स्ट्रगलिंग पिरियड चालू होता. तेव्हा देवानंद आणि गुरुदत्त यांच्यामध्ये असा करार झाला होता की जो कोणी पहिला चित्रपट बनवेल तो दुसऱ्याला काम देईल. आणि जेव्हा देवानंदचं नवकेतन प्रोडक्शन सुरू झालं तेव्हा त्यांनी त्यांचं वचन पाळलं आणि गुरुदत्त यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी बोलवलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: नमस्कार.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाजी या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे, या चित्रपटापूर्वी विनोदी कलाकार जॉनी वॉकर हा एक बस कंडक्टर होता, पण त्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन गुरुदत्तनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये आणलं आणि बाजीच्या सेटवर त्यांचं नाव ठेवलं जॉनी वॉकर. खरं तर हा सगळा चित्रपट कॅबरे डान्सर, क्लब, जुगार अशा वातावरणाचा होता, पण तरी सुद्धा कडक दारूबंदीच्या कायद्यामुळे क्लबच्या दृश्यांमध्ये दारू दाखवता येत नव्हती. म्हणून कॅबरे डान्स बघताना तिथे बसलेले ग्राहक चक्क चहा किंवा कोल्ड्रिंक्स पिताना दाखवलेले बरं का. अजून एक गंमत म्हणजे, या चित्रपटात पहिल्यांदा देवानंद यांनी त्यांची सिग्नेचर रॅपिड फायर डायलॉग डिलिव्हरी शैली सादर केली होती. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात बाजी या चित्रपटातलं शमशाद बेगम यांच्या स्वरातलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार साहिर लुधियानवी यांचं हे गीत.
1: शर्माय काहे घबराय काहे सुन मेरे राजा ओ राजा आज आज आज. शर्माय काहे घबराय काहे सुन मेरे राजा ओ राजा आज आज.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, उन्हाळ्याच्या चटक्यांनी आपण सगळेच त्रस्त आहोत. अशातच मिळालेली झाडाची शीतल सावली किंवा अचानकपणे समोर आलेला बहरलेल्या फुलांचा ताटवा मन अगदी प्रसन्न करून जातो, नाही? चला तर मग आपलंही मन या बहरलेल्या फुलांच्या संगतीने प्रसन्न करूया आणि आजच्या कार्यक्रमात ऐकूया

फुलांवर आधारित काही मधुर गीतं. आपलं पहिलं पुष्पगीत माणिक वर्मा यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40% पासून,
1: तर दुचाकीसाठी

0: फक्त 10% व्याज दरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत।
3: मग आता ही भीती घालूया।
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 88 56 00 11।
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदू काका सराफ।

0: संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
1: 8888 5600 01
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे वसंत बापट यांची. स्वर आणि संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेंगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: माणिक वर्मा यांच्या स्वरातली गीतरचना आता ऐकूया. गदी माडगुळकर यांच्या या गीताला संगीत साज आहे सुधीर फडके यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: शांताराम नांदगावकर यांचं गीत कार्यक्रमात आता ऐकूया। संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी आणि या गीताला स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमातली शेवटची गीतरचना ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरात ही होती शांता शेळके यांची गीतरचना. चित्रपट हेच माझं माहेर. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. 6:45 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया पुढील कार्यक्रम.
3: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
4: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 35वा श्लोक, याचा अर्थ असा, शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तू तुच्छ ठरशील, ते महारथी तू भिवून युद्धातून काढता पाय घेतलास असं मानतील. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे गीताईत म्हणतात, भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी, असूनी मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की. दुर्योधन राज्य देण्यास तयार नसल्यामुळे पांडवांसमोर धर्ममयी युद्ध हाच पर्याय उरला. पण आता ऐन वेळी भावनावश होऊन दयाळूपणाने अर्जुनाने युद्धातून पाठ फिरवली तरी त्याच्या मनातला हा करुणाभाव, खरी प्रेमाची माया, आपुलकीची भावना वैऱ्यांच्या कधीच लक्षात येणार नाही. अर्जुन जर युद्ध नको म्हणेल तर कौरवांना अर्जुनाला हिणवण्यासाठी ही आयती संधी मिळेल. त्यामुळे एकटे कौरवच नाही तर देवता, ऋषीमुनी, इतर लोकसुद्धा अर्जुन मृत्यूला घाबरून युद्ध सोडून पळणारा पळपुटा, भ्याड, भित्रा, डरपोक, कायर असा दोष देतील आणि अर्जुनाची निंदा करतील. अर्जुनाचा नेहमी आदर करणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विराट, द्रुपद, सात्यकी, शल्य इत्यादी महारथी यांच्या दृष्टीने सुद्धा आज अर्जुन निंद होईल. अर्जुनांनी स्वजनहिताचा विचार केला ही बाब हे महारथी कधीच समजणार नाहीत. उलट या महारथी लोकांच्या दृष्टीने भीतीमुळे अर्जुन युद्धातून उपरत झाला असं मानतील आणि ज्यांच्या नजरेत आजपर्यंत अर्जुन सन्माननीय श्रेष्ठ होता त्यांच्या दृष्टीने सुद्धा अर्जुन लघुतेला प्राप्त होईल. भगवान या श्लोकातून अर्जुनाला त्याचं होणारं नुकसान, त्याची होणारी हानी याबद्दल जागृत करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, तू आणि कही एक न विचारीसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना परी वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. माऊली म्हणतात, अर्जुन एक गोष्ट विचारात घेत नाहीये. अर्जुन मोठ्या हिरिरींनी लढण्यासाठी आला आणि रणांगणावर समोर आप्तइष्ट पाहून त्यांची दया येऊन मागे फिरला तरीही त्याचं असं वागणं, त्याच्या मनातली ही स्वकीयांबद्दलची मोहमाया, प्रेम, आपुलकी या दुष्ट दुर्जन कौरवांना खरी वाटेल का? कधीच शक्य नाही. अर्जुनाच्या मनाच्या या कारुण्य अवस्थेला माऊलींनी बेडकांनी नागाला गिळण्यासारखं आणि कोल्ह्यांनी सिंहाला झोंबल्यासारखं आहे अशी उपमा दिली आहे. भ्रांतीग्रस्त अर्जुन माऊलींना ढगांनी झाकोळलेल्या सूर्यासारखा आणि वणव्यांनी भडकलेल्या पर्वतासारखा दिसतोय. इथला अर्जुन हा प्रपंचात सापडलेल्या माणसांचं खरखुरं प्रतिनिधित्व करतो. तो विचारांच्या आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडतो. मानवी जीवन हे एक रणांगण आहे. देहातली विषयग्रस्त इंद्रिय हे त्याचे शत्रू आहेत. त्यासाठी इंद्रिय निग्रह आणि संयम हवा. गीता रहस्य यात अपकीर्तीचं दुःख सांगताना लोकमान्य टिळक या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जर अर्जुन युद्ध टाळेल तर लोक त्याला भ्याड समजतील आणि त्याची निंदा करतील आणि श्रेष्ठ पुरुषासाठी अपकीर्ती हे मृत्यूपेक्षाही अधिक क्लेशदायक असते. म्हणून आदर्श जपणं आवश्यक आहे. अर्जुन स्वतः असं मानतो की केवळ सर्वांच्या हितासाठी सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून तो युद्धापासून अपरत झाला आहे. पण जर अर्जुन युद्धामुळे पाप लागेल असं मानत असेल तर मग त्याने याआधी पण अशी कित्येक युद्ध केलेली आहेतच की. मग त्यावेळी त्याला असं पापाचं भय का वाटलं नाही? आणि असं पापाचं भय वाटत होतं तर मग त्यांनी तेव्हाच एकांतात जाऊन बसायला हवं होतं. ते त्यांनी केलं नाही, कारण क्षत्रियाचा संग्राम हाच धर्म असतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी धर्मसंग्राम असा शब्द प्रयोग केलाय. हे ऐकताना वाचताना आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल, कारण धर्म तर सत्य, अहिंसा, शांती, बंधुभाव या गुणांचाच प्रचार करतो आणि संग्राम म्हणजे युद्ध अर्थात हिंसा. तेव्हा धर्म आणि संग्राम हे दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र कसे आले? तर इथे धर्मबुद्धी संग्राम करते. धर्मबुद्धीच लोकहिताचा विचार करते. ज्याला समाजहिताची तळमळ आहे आणि ज्याला

काही नवदर्शन झालं तोच समाजाला धर्म देऊ इच्छितो. श्री गोपाळ गणेश आगरकर तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं की मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे, तरच समाजहित साधेल. त्यांच्या मनाने ठाम निर्णय घेतला आणि समाजाची पर्वा न करता न घाबरता तसं आचरण केलं सुद्धा. याला म्हणतात धर्म. नव्या समाजहिताच्या विचारांना म्हणायचं धर्म. नवा धर्म म्हणजे नवे विचार समाज चटकन स्वीकारत नाही आणि अशा समाजाला नवा धर्म देणाऱ्यांचे समाजातल्या जुन्या विचाराचे लोक नेहमीच हाल करतात, निंदा करतात, त्रास देतात. अशा समाज सुधारकांना समाज छळतो. संग्राम हा काही शस्त्रांनीच होतो असं नाही. हे जरी खरं असलं तरीही काही वेळा सशस्त्र धर्मसंग्रामही करणं भाग पडतं आणि मग संग्राम वा हिंसा म्हटली की ते पाप असा ठोकळेबाज विचार करता येत नाही. हा विचार अधिक स्पष्ट करून पाहताना असं लक्षात येतं की विपरीत, अहितकारी, अन्यायी असे विचार संघटितपणे आणि समर्थपणे उभे राहतात, जसं की दुर्योधन आणि त्याला सहाय्य करणारे कर्ण इत्यादी. आणि अशा दुर्योधनाच्या स्वार्थापोटी ते विचार लादले जातात. यामुळे समाज आणि संस्कृती बुडते आणि हाच त्यांचा हेतू असतो. अशा वेळी तितक्याच प्रखरतेने सशस्त्र प्रतिकार करणं अपरिहार्य असतं. अहिंसा सुद्धा भयानक हिंसक होऊन बसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. संतांनी म्हणूनच धर्मपालन करावं असं वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे शांतपणे अत्याचारापुढे आपला बळी द्यावा असा त्याचा अर्थ नाही. महत्वाचं असं आहे की समाजात सज्जन, संत आणि श्रेष्ठ जीवनमूल्य जगलीच पाहिजे आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा हा मानव समाजही जगला पाहिजे. म्हणून भयानक तत्वज्ञान ज्यावेळी संघटित, समर्थ आणि प्रेरित होऊन थैमान घालण्यासाठी आक्रमक बनतं, त्यावेळी त्याला तितकाच प्रखर विरोध करता आला नाही तर संस्कृतीच्या संस्कृती लयास जातील. म्हणून सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करणं हेच मानवाच्या हितासाठी आधारलेल्या धर्मसंग्रामाचं उद्दिष्ट आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक दडपण यावर प्रकाश टाकतो, व्यावहारिक जगाचा आरसा दाखवतो. आजच्या जगात आपण काय विचार करतो यापेक्षा लोक काय म्हणतील याला महत्व आलंय. क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता कमावण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण गमवण्यासाठी एक चुकीचा निर्णय घेतला जाणारा तो क्षण पुरेसा आहे. तुम्ही समाजासाठी खूप काही केलं असेल, त्याग केला असेल, कष्ट केले असतील, पण एखाद्या क्षणी तुम्ही अगदी उदात्त हेतूनी का होईना माघार घेतलीत तर तुमची थट्टा होईल, विश्वासार्हता धुळीला मिळेल, तुमची लायकी काढली जाईल. म्हणूनच एखादं कर्तव्य पार पाडताना न डगमगणं हेच योग्य.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया कार्यक्रम जय माला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदू काका सराफ ज्वेल्स मधुमालती.

0: पुना ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: श्रोते हो. आजच्या डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, फुला पानांचं माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. फुलं, मग ती निळी, पिवळी, लाल, गुलाबी, कुठल्याही प्रकारची असोत, ती बघितली की अगदी प्रसन्न वाटतं. आणि म्हणूनच सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गज गीतकारांनीसुद्धा आपापल्या गीतांमध्ये वेगवेगळ्या फुलांचा उल्लेख केला आहे. चला तर मग ऐकूया आजच्या कार्यक्रमात फुलांवर आधारित काही निवडक गीतं. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातल्या हसरत जयपुरी यांच्या गीताने. आरजू चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: मन्नाडे यांच्या स्वरात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत. संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा. चित्रपट बसंत बहार.

0: मन्नाडे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली शैलेंद्र यांची रचना आताच आपण ऐकलीत. चित्रपट होता बसंत बहार. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: आशा भोसले यांच्या स्वरात आता ऐकूया लाजवंती या चित्रपटात लगीत. बोल आहेत मजरू सुलतानपुरी यांचे आणि संगीत दिले सचिन देव बर्मन यांनी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजान्त लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: मन्नाडे यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया, दूज का चांद या चित्रपटातलं. गीत लिहिलंय साहेर लुधियानवी यांनी आणि संगीत साज आहे रोशन यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात शिकारी चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलंय G.S. कोहली यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ डिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रजनीगंधा या चित्रपटातलं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीतबद्ध केलंय सलील चौधरी यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी केतकी हर्डीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.

0: माईक वन टेस्टिंग, 5 अजून 10 मिनटं 55 सेकंद. माईक टू, वर्क स्टेशन वन.
1: श्रोते हो रोज सकाळी 7:45.
2: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका.
3: संधे गुडघे मणक्याचे.
2: रोज सकाळी 7:45 जरूर.
3: संधे गुडघे मण.
0: राष्ट्रीय सेवा फोन इन रिले. टोन.